भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 74 दशक 6 समास 1 देवता लक्षणे जय जय रघुवीर समर्थ। जो परमेश्वराला जाणतो त्याचे नाव संत, तो शाश्वत आणि अशाश्वत यांच्यामध्ये निवाडा करतो। देव निश्चित आहे असा ज्याचा अनुभव आहे तो महाअनुभवी संत साधू। जो सर्वसामान्यांमध्ये राहतो मात्र सामान्यांपेक्षा वेगळ्या गोष्टी सांगतो, ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान जागृती झालेली असते तोच साधू होय। परमात्मा हा निर्गुण आहे यालाच ज्ञान म्हणावे, त्यापेक्षा वेगळे ते सर्व अज्ञान। पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास केला जातो त्याला ज्ञान म्हटलं जातं, पण ते ज्ञान नव्हे, त्यामुळे सार्थक होत नाही। देवाची ओळख पटणे हेच खरे ज्ञान होय। बाकीचे सर्व निरर्थक पोटविद्या, जन्मभर पोट भरले, देहाचे संरक्षण केले, पुढे अंतकाळी सगळे व्यर्थ गेले। पोट भरण्याच्या विद्येला सद्विद्या म्हणू नये, याच जन्मी ईश्वराचा साक्षात्कार होणे हेच खरे ज्ञान। ज्याच्यापाशी हे ज्ञान आहे तोच सज्जन, त्यालाच समाधान म्हणजे काय हे विचारले पाहिजे। अज्ञानाला अज्ञाने भेटतात तेव्हा ज्ञान कसं सापडेल? करंट्या माणसास करंट्याचे दर्शन होताच भाग्य कसे उजाडेल? रोग्यांपाशी रोगी गेला त्याला तिथे आरोग्य कसं लाभेल? दुर्बलाच्या पाशी दुर्बल गेला तर त्याची पाठराखण कोण करेल? पिशाच्या पाशी पिशाच्य गेले तर त्याचा काय उपयोग होईल? उन्मत्ताला उन्मत्त भेटले तर त्याला कोण समजावणार? भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली आणि दीक्षा नसलेल्याकडे दीक्षा मागितली, कृष्ण पक्षामध्ये उजेड पाहायला गेले तर मिते मिळेल कसे? बेशिस्त व्यक्ती बेशिस्तापाशी गेला तर तो शिस्तबद्ध कसा होईल? बद्ध असलेल्याला बद्ध भेटला तर सुतिद्ध होणार नाही। देहापाशी देही गेला तर तो विदेही कसा होईल? म्हणून ज्ञात्या वाचून ज्ञान मार्ग नाही, त्यामुळे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचार करून मोक्ष प्राप्त करावा। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास प्रथम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 6 समास 2 उपदेशाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। उपदेशाची लक्षणे ऐका ज्यामुळे सायुज्य प्राप्ती होते। नाना मतांचा काथ्याकोट उपयोगी पडणार नाही। ब्रह्मज्ञानाविना उपदेश हा विशेष म्हणू नये। धान्य सोडून भुसा खाण्यासारखेच ते आहे। नाना प्रकारचा कडबा आणून तो बडवला किंवा ताक घुसळले किंवा अन्न धुतलेले पाणी सावकाश सेवन केले, नाना सालींचे भक्षण केले, नाना चोयट्या चोखल्या खोबरे सोडून करवंटी खाल्ली, त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञाना वाचून नाना उपदेशांचा शीण होय। सार सोडून असार कोण शहाणा सेवन करील? आता निर्गुण ब्रह्माचे निरूपण करतो ते श्रोत्यांनी अंतःकरणपूर्वक ऐकावे। संपूर्ण सृष्टीची रचना म्हणजे ही पंचमहाभूते, परंतु ती सर्व काळ टिकणारी नाहीत। आधी अंती निर्गुण ब्रह्म हीच शाश्वताची खूण आहे। बाकीचे पंचभौतिक जग नाशवंत आहे। ज्या भूतांना देव तसे कसे म्हणावे? मनुष्याला भूत म्हटले की वाईट वाटले। ब्रह्मादिकाला देखील ज्याचा महिमा कळत नाही त्या जगन्नायक परमार्था परमात्मा आणि भूत, त्याला भूताची उपमा? भूतासारखा जगदीश असे म्हणताना दोष उत्पन्न होतो हे महापुरुष जाणतात। पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांच्या आतबाहेर जगदीश आहे। या पंचमहाभूतांना नाश आहे, मात्र त्यातील आत्मा अविनाशी आहे। जे जे रूप आणि नाम तो सगळा भ्रम आहे। नामरूपातीत गुपित अनुभवाने जाणावे अशी ही अष्टधा प्रकृती। पंचमहाभूते आणि त्रिगुण आहे, अष्टधा प्रकृतीस दृश्य असे नामाभिधान आहे। दिसणारे सगळे नाशवंत असते असे वेद आणि श्रुती बोलतात। निर्गुण ब्रह्म शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात। हा भाग इथे समाप्त झालेला असून पुढील लक्षणे ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मीपणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं. भक्ती म्हणजे संलग्न होणं. विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिच्यामध्ये कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला. देवाला दागिने घातले का? तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत हे बरोबर आहे का? नाही. आपण कर्ते म्हटलं परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठं? पण नसलेलं कर्ते पण आपल्याकडं ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडं कर्ते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं हे सर्व ईश्वराचं आहे. हेच सार वेदश्रुती सांगतात. हे सर्व रामाचं असून तोच सर्वांचा कर्ता आहे असं संत सांगतात. दोघांचंही सांगणं एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. मी काही नाही, कुणीतरी बाहुली आहे असं समजावं. एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. संताजवळ राहिल्यानं आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावं, संतांच्या बरोबर राहावं. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावं असं वाटेल, ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिनं जपच करू, माळेनं आपण काही कुणाला मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते. म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासराच्या मागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंदळत येतील, शोधत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन होतो तसं आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं मानलं पाहिजे. सत्संगतीनं साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. संतांना भक्तीचं व्यसन असतं, ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणून ते देवस्वरूप बनले. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत।
1: सोन पावलं, तिमिरातुनी तेजाकडे जाणं ही माणसाची वृत्ती असते। सूर्य संध्या समे दशदिशांचा निरोप घेत क्षितिजाकडे जाऊन रात्रीसाठी निरोप घेतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अरुणोदय होतो। दशदिशा सहस्त्र रश्मींनी न्हाऊन निघतात आणि रात्रीचा काळ कुठल्या कुठे गडपतो। रांगोळी सजल्या अंगणातून सोनपावलांनी सूर्यकिरण घरात प्रवेशतात, जणू प्रकाश पर्व सुरू होतो।

मंदिरातूनही तेजाकडे जाणं ही माणसाची वृत्ती असते. सूर्य संध्यासमे दशदिशांचा निरोप घेत क्षितिजाकडे जाऊन रात्रीसाठी निरोप घेतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अरुणोदय होतो. दशदिशा सहस्त्र रश्मींनी न्हाऊन निघतात आणि रात्रीचा काळ कुठल्या कुठे गडप होतो. रांगोळी सजल्या अंगणातून सोनपावलांनी सूर्यकिरण घरात प्रवेशतात, जणू प्रकाश पर्व सुरू होतो. सोना कितना सोना है पहिलं गाणं. यावेळी शेतकरी आनंदात असतात, कारण शेतीतून भरभरून धान्याचे मोती पिकलेले असतात. निसर्ग नवचैतन्यानं अंगोपांगी फळांनी फुलांनी लगडलेला असतो. सणांची रेलचेल सुरू असते, आनंदाला उधाण आलेलं असतं. नदी किनारी दूरवर अक्षरांच्या ओळीसारखी बगळ्यांची माळ आकाशातून पृथ्वीवर आल्याचा भास होतो आणि जाणवतं इवल्याशा हृदयांनी जाणले ऐक्याच्या नात्यांचं रेशमी गुंफण. हा नात्यांचा कोप आपणही सतत गुंफायला हवा.

शरद ऋतू सुरू झालेला असतो, आकाश वर्षा ऋतूच्या माघारण्यानं निरभ्र झालेलं असतं. महाकवी कालिदासांनी शरद ऋतूतील रात्रींना ज्योतिषमती रात्र म्हटले. या रात्री धुंद करणाऱ्या असतात, फुलांनी मोहरून उठलेला गंधित वारा असतो आणि प्रीतीची साथ असते.

आकाशातील शीतलचंद्र आणि कवींची प्रतिभा नेहमीच आपल्याला प्रेमात पाडते. चकोर पक्षी ज्याच्यासाठी चंद्राचा टिपूर चांदणं हा जीवनरस असतो. शरद ऋतूतल्या पाण्याला हंसदक म्हणतात. यावेळी देवी सरस्वतीच्या सान्निध्यात राहणाऱ्या हंसांना या शुद्ध दकात विहार करायला हे जल प्राशन करायला खूप आवडतं.

तर मंडळी, सांज वे सुंदर पावा बासुरी ऐकून मन वेडावून जावं, अन त्या मेघश्यामाचं रूप नजरेत साठवून मन तृप्ततेत लीन व्हावं. फक्त दिसावे प्रभूचरण हीच आस ठेवून मी ज्योतीचं घरी येते निरोप.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन दृष्टी मेहता, आणि आपण आज गप्पा मारणार आहोत पुन्हा आजारपणाचं मूळ कारण लाईफस्टाईल, आणि तेच डाएट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं आजारपण सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. राम राम ऋष्टी.
1: राम राम सर.
0: ऋष्टी मला सांग, दरवर्षी
1: हो
0: किंवा दोन तीन वर्षाला
1: हो
0: काहीतरी नवीन फॅड येतं डाएटचं.
1: हो
0: म्हणजे ते परदेशातच येतं.
1: हो
0: की कधी कधी ब्लॅक कॉफी खूप चांगली.
1: हो
0: की कधी कधी म्हणतात ते ऍपल सिडर
1: विनेगर
0: खूप चांगलं. की कधी कधी ते केटोजेनिक डाएट येतं. कधी कधी जनरल मोटर डाएट येतं. मग सध्या काय लेटेस्ट चालू आहे? मग
1: अँटी इन्फ्लॅमेटरी होतं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं हे इंटरमिटंट फास्टिंगचं पण खूप मोठं फेड होतं, आणि त्याच्यावरती पण मग आता आपल्याला कळलं आहे, संशोधन आलेत की आता तेही बरं नाहीये.
0: का?
1: कारण ते तुमचे हृदयविकार वाढू शकतात. कारण मग तुमचं फास्टिंगचा रेशो खूप जास्त होत आहे, तर तुम्ही काय होता, स्ट्रेस्ड होत आहे की तुमच्या बॉडीला जेवढे कॅलरी प्रोटीन फॅट पाहिजे.
0: मेंटली स्ट्रेस होतोय,
1: दोन्ही होत आहे. आता समजा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग वरती आहेत, तुम्ही गेट टुगेदरला गेले फ्रेंड सोबत, ते सगळे कॉफी पितायत, नाश्ता करतायत, अरे मला तर नाही खायचंय, मला तर नाही
0: प्यायचंय,
1: हा माझा तर वेळ अजून नाही आलेला आहे. हे खूप चुकीचं आहे.
0: म्हणजे तुला असं म्हणायचंय का, म्हणजे तुम्ही डाएट पाळलंच पाहिजे.
1: हो
0: पण अशा ठिकाणी की तुम्ही गेले तर थोडस फ्लेक्सिबल व्हायला हरकत नाही, त्याने काही तुम्हाला पाप लागणार नाही,
1: अजिबात नाही.
0: पण लगेच दुसऱ्या दिवशी ते करेक्ट करायचंय.
1: हा सी, डाएट आणि डाएटिंग हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. डाएट म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या लाईफ मध्ये इनकॉर्पोरेट करून घेणार, त्याला लाईफस्टाईल बनवून घेणार म्हणजे डाएट. आणि डाएटिंग म्हणजे हे सगळे फॅट्स की मी ज्यूस डाएट वरती जाणार, मी हेच कमी करणार, मी तेच कमी करणार, आणि काही गोष्टी तुमच्या डाएट मधनं कट डाऊन करणार. ते तुम्ही आयुष्यभर नाही करू शकणार आहे. तुम्ही असं डाएट करायला पाहिजे जे तुमचं दिनचर्याला डिस्टर्ब न करता तुमच्या सोबत ते तुमचं फ्रेंड सारखं पाहिजे. इट शुड बी लाईक अ कंपॅनियन. तुम्हाला ते तुमचं एक्स्ट्रा जॉब नाही करून घ्यायचंय. फक्त तुमच्या आहारामध्ये ते जे कमतरता आहे, काही जास्त गोष्टी आहेत, त्याला बॅलन्स कसं करणं आणि सोप्या आहारात कसं इम्प्लिमेंट करून करणं.
0: म्हणजे दिवाळी आली तरी थोडाफार फरळ करायलाच पाहिजे.
1: करू शकतात.
0: आता 31st पार्टी करायला हरकत नाही,
1: अजिबात नाही.
0: नंतर काय म्हणतात, तिळगुळ घ्या पण खायला हरकत नाही.
1: हो नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही तुम्हाला आता रेझोल्युशन पण सुरू होतील सगळ्यांचे.
0: हो
1: बरोबर ना. मग त्याच्यावरती आपण एक छान टॉपिक मी विचार केला होता, आपण बोलूया. रेझोल्युशन जेव्हा आपण सुरू करतो, मी जिम जाणार आहे, मी डाएट करणार आहे, बटाटा बंद, साखर बंद, बट ते जानेवारी पासून सुरू करण्याच्या अगोदर डिसेंबरच्या 15 दिवसापासून तुम्ही एक छोटं रेझोल्युशन तरी घ्या. जसं मी रोज माझ्या गरजेच्या प्रमाणे 2.5-3 लिटर पाणी पिणार. 15 दिवस जेव्हा तुम्ही हे गोल पूर्ण करणार, तुम्हाला स्वतःला स्वतःवरती एक कॉन्फिडन्स येणार आहे. तसं एक एक टप्प्यावरती तुम्ही जा, रॅदर देन सगळंच एकत्र स्वतःवरती ओढून घेण्यापेक्षा. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले की फराळाचं खायला पाहिजे की नाही दिवाळीचं, आता मला सांगा की जेव्हा तुम्ही ताटातली एक पोळी असते, दॅट इज अराउंड तुमची जर 100 ग्रामची पोळी आहे तर ती 300-350 कॅलरीजच्या आसपास असू शकते. एक पोळी, हां, महाराष्ट्रीयन चपाती, बिग चपाती ऑफ 100 ग्राम्स, ठीक आहे. किंवा दोन पोळ्या धरू आपण, घ्या 45 ग्रामची एक स्टँडर्ड साईज असते. सो आपण दोन पोळ्या खाल्ल्या तर त्याच्यात तुमचे 350 कॅलरीज जातात. तुम्ही फराळाची कोणतीही तळलेली गोष्ट किंवा गोड गोष्ट खाणार आहे ते तुमच्या एका पोळीच्या इक्विव्हॅलंट होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे की ती पोळी मग अर्धी स्किप करायची आणि तुम्ही ते थोडंसं फराळ खाऊ शकता. तुमचं कॅलरीज तुम्ही बॅलन्स करायला शिका, तर मग ते फराळ पण तुम्ही नियमितपणे खाऊ.
0: म्हणजे ऑन एव्हरेज एका माणसाचं, म्हणजे ठीक आहे ते वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे असतं, तर ऑन एन एव्हरेज किती कॅलरीज खायला पाहिजे?
1: सी मिडल एज ग्रुपचं आपण बोलूया की पहिले 1800 कॅलरीज मेल्सची असायची आणि 1600 कॅलरीज फिमेल्सची असायची. आता NIN म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी हा रेशो थोडा कट डाऊन केला आहे, फिमेल्सचं 1500 आणि मेल्सचं 1600-1700 दरम्यान, कारण आजार वाढतायत. सो कॅलरी रिक्वायरमेंट कमी केल्याशिवाय इंडियन लोकांना पर्याय नाहीये. प्लस समोर व्यायाम काहीच नाहीये, बैठकीय काम आहे आपलं, ठीक आहे. शेतात काय आपण रोज काम करूया, आपण लॅपटॉप समोर बसतोय भरपूर पब्लिक, ठीक आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल खूपच कमी झाला, त्या हिशोबाने मग कॅलरी इनटेक पण आपल्याला बॅलन्स करायला हवंच. म्हणजे समजा 1600 कॅलरीज पाहिजे तर 400-400 कॅलरीजचं तुमचं दिवसभराचं एक एक मील्स पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यात समजा पोळी मी म्हटलं जसं की ते तुमचे दोन पोळी, म्हणजे
0: आजकाल तर हे पण म्हणतात ना गव्हामध्ये ग्लुटेन असतं त्यामुळे ते खायला नाही पाहिजे.
1: खरं सांगू का, ते बिचारा गव्हाला आणि ग्लुटेनला खूप बदनाम करून ठेवले. प्रमाण हे आहे ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही जर रोज खातायत सकाळ दुपार संध्याकाळ आठवडभर महिनाभर जो ग्लुटन खाणार आहे तो 100% ते ग्लुटन तुम्हाला त्रास करणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही रवा पण खाणार, त्याच्यासोबत तुम्ही मैदा पण खाणार, बाहेरचं पिझ्झा बर्गर पण खाणार,
0: मग सगळं
1: आलंच. ठीक आहे, मग आपण काय करतोय, खूप लोड करतोय आपल्या बॉडीला ग्लुटनने. तुम्ही जर एका वेळेला बाहेर ग्लुटनचं बर्गर किंवा म्हणजे मैद्याचा बर्गर खाणार आहे, त्याच्यासोबत मग घरी तुम्ही बाजरीची भाकर, नाचणीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी हे ऍड करा ना, मग ते ग्लुटन तुम्हाला तेवढा त्रास नाही करणार आहे. आता गहू हे आपलं आहे का? नाही, आपलं जे स्टेपल फूड आहे ते ज्वारी, बाजरी आणि नाचणी आहे. हे आपण खायलाच विसरतोय. तर खरं तर जेवढं मिलेट इयर म्हणून मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंट प्रमोट करते ते खरंच खूप चांगलं आहे. कितीतरी प्रकारचे मिलेट्स आहे, कितीतरी प्रकारचे मिलेट्सचे आपण पीठ ऍड करू शकतो. 7 ते 8 प्रकारचे पीठ जर आपण रोज ऍड केले तर आठवड्याभरात आठवड्याभरात किती व्हरायटी मिळते. आज गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मग भगर, ओट्स, हे सगळ्यांचं तुम्ही वेगवेगळं पीठ करून त्याच्या पोळ्या करू शकतात. व्हरायटी पण मिळणार आहे आणि न्यूट्रिएंट डेन्स पण बॉडी होणार आहे.
0: चलो आता मागच्या आठवड्यातला विषय कंटिन्यू करू, डिसीजेस आणि डाएट.
1: ओके, आता डिसीजेस बद्दल आपण शुगर, बीपी आणि पीसीओएस बद्दल बोललो. आता आपण जे जगभरात वाढणार आहे ते आहे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं? अँटीऑक्सिडंट्सची बॉडीला कमतरता असल्यामुळे ते कॅन्सरचे घटक शरीरात वाढतात. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आपण खूप भाज्या खातो, अमेरिकन्स काहीच भाज्या खात नाही, पण खरं तर ते लोक जास्त खातात, राईट? सो आपल्या ताटातलं समजा अर्ध ताट भाज्यांनी भरलेलं असेल तर आपल्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंटची कमतरता नाही होत. दिवसातनं 2 फ्रुट्स कमीत कमी जे सीझनल आहे ते तुम्ही नक्की खायलाच पाहिजे आणि ते सवय पाडायलाच पाहिजे. आणि फ्रुट्स हे जेवणानंतर कधीच नाही खायला पाहिजे, ते जेवणाच्या अगोदर किंवा उपाशीपोट खाल्लेले तुम्हाला जास्त बेनिफिट्स देणार आहे. सो कॅन्सरच्या वाढत्या रेटला कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट डाएट म्हणजे भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्सचा इंटेक आणि प्रोटीन रिच डाएट खाल्ल्याने तुम्ही अँटी कॅन्सर डाएट असं करून तुम्ही खाऊ शकता. ज्याच्याने आपल्याला
0: ऍव्हरेज आपल्या भारतीय डाएट महाराष्ट्रीयन डाएट मध्ये आपण प्रोटीन किती खातो?
1: प्रोटीन आपण जसं मी बोलले मागच्या सेशनला, आपण 10 ते 15 ग्रामच्या वरती प्रोटीन खात नाही. समजा तुमचं आयडियल बॉडी रिक्वायरमेंट असेल म्हणजे उंचीच्या प्रमाणाने तुमचं आयडियल बॉडी वेट ठरवता येतं,
0: 1 ग्रॅम
1: पर केजी बॉडी वेट. बट तो पर केजी बॉडी वेट किंवा जेव्हा तुम्ही नॉर्मल आहात, जर तुमचं वजन 20-25 किलो जास्त आहे आणि तुम्ही तेवढं जास्त प्रोटीन खाल्लं तर तुमचं वजन कमी नाही होणार आहे. सो तुम्ही सुरुवातीला 0.8 to 1 ग्राम पर केजी आयडियल बॉडी वेटच्या हिशोबाने तेवढंच प्रोटीन खायला पाहिजे. जास्त प्रोटीन खाल्ल्याने पण वेट गेन होतं. ठीक आहे, सो एक इंडियन जर माणूस आहे 160 सेंटीमीटरची हाईट आहे त्याची, तर त्याला दिसत ना 55 ते 60 ग्राम प्रोटीन एवढं खायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग आता आपण बोलूया पुढच्या आजाराकडे, दॅट इज मेंटल डिसऑर्डर्स. आता एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, एवढं आपण बघतोय की भरपूर आपल्याकडे यु नो आपलं स्क्रीन टाइम खूप वाढलं आहे, एक्सपोजर आहे, की आता समजा प्रत्येक जेव्हा आपण कोणतेही सोशल मीडिया ऍप उघडली त्याच्यावरती शॉपिंगचे ऍप्स किंवा आपण किती छान दिसतोय, आपण किती सुंदर दिसायला हवे हे जास्त प्रमोट केलं जातं, रादर देन फिजिकली फिट कसं राहणं हे कोणी प्रमोट करत नाहीये. सो ह्याच्या चक्करमध्ये आपले मेंटल स्ट्रेस नोईंग अनलोईंगली खूप वाढत आहेत. सो मेंटल स्ट्रेसमुळे आपण इटिंग डिसऑर्डर्स आजकाल खूप फेस करतोय, जसं की बिंज इटिंग आहे, एनोरेक्सिया नर्वोसा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, बिंज इटिंग म्हणजे काय, की आपण खूप जास्त खातोय की ठीक आहे, किंवा कोणाचं लक्ष नसेल तेव्हा आपण खूप खातो आणि मग म्हणतो की मी तर खातच नाही म्हणून. ठीक आहे, एनोरेक्सिया की आता तुम्हाला ते स्वतःचा वेटचा एवढा त्रास झालेला आहे की तुम्ही जेवण पूर्णपणेच बंद करतात, अजिबातच काही खात नाही. किंवा असे पण केसेस आहेत की जे स्वतःहून बोट टाकून उलट्या करतात खाल्ल्यानंतर, इवन की वॉकिंग सुरू करतात. जेव्हा तुम्ही रिडिंग करतायत, फोनवर बोलतायत, युअर वॉकिंग ऑल द टाइम, कारण तुमच्या ब्रेनमध्ये तेवढं ते सिंड्रोम बसलं आहे की मी काही खाल्लं तरी माझं वेट पटकन वाढणार आहे. असेही सांगणारे लोक आहे की मैंने तो हवा खाया ना फिर भी मेरा वेट बढताय, असं असतं का कधी? 3500 कॅलरीज खाव्या लागतात तेव्हा जाऊन तुमचं 1 किलो वजन वाढतं. ठीक आहे, सो ते मेंटल स्ट्रेस त्याच्यामुळे वाढतंय आणि ते इंटरलिंक्ड आहेत. मग तुमचं गट ब्रेन ऍक्सेसच्या मध्ये त्याच्यामुळे मग तुमची भूक इधर खूप वाढतीये इधर खूपच कमी होतीये. सो मेंटल हेल्थला बॅलन्स करण्यासाठी पण तुमच्या डाएटमध्ये चांगल्या प्रकारचं omega-3 fatty acids पाहिजे, तेलातुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, फ्रुट्स व्हेजिटेबल्सचा इंटेक पाहिजे. ग्रॅज्युअली तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा, प्रोटीन इंटेक बॅलन्स करा. सो अ बॅलन्स न्यूट्रिशन इज ऑलवेज गोइंग टू वर्क वेन इट कम्स टू मेंटल स्ट्रेस ऑल्सो.
0: टिफिन मध्ये देताना पोरांची आवड निवड लक्षात घेतली जाते.
1: बरोबर.
0: न्यूट्रिशन पेक्षा
1: हो.
0: आणि ती आवड निवड त्या मुलाची आसपासचे मुलं शाळेतली मुलं काय आणतात ते आणायची.
1: बरोबर.
0: आणि नवरा बायको दोघे काम करतायत त्यामुळे सकाळी उठून डबा बनवणार कोण.
1: बरोबर.
0: तर टिफिन कसा असावा लहान मुलांचा?
1: ठीक आहे. टिफिन मध्ये वाढतं वय आहे तर नक्कीच कार्बोहायड्रेटचा खूप मोठा रोल असतो. कार्बोहायड्रेट आहारातनं कधी पण कमी नाही करावं, ते मुलं असो की मोठे असतो. प्रमाण फक्त किती पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. सो एक प्रमाण कार्बोहायड्रेटचं तुम्ही काही घेऊ शकता, जसं मग ते पोहे असो, उपमा असो, पोळी असो, भात असो, भाकरी असो, डोसा असो, इडली असो, उत्तप्पा असो. त्याच्यासोबत सोबतीला एखादं प्रोटीनचं सोर्स तुम्ही देऊ शकता मुलांना, जसं की तुम्ही अंडं देऊ शकता, पनीर देऊ शकता, किंवा साधे फुटाणे जरी दिले, फुटाणे गुळ इज द एक्सिलेंट कॉम्बिनेशन, त्याला तुम्हाला काही शिजवायची पण गरज नाहीये. सो मुलांना एक डबा नट्सचा किंवा फुटाण्यांचा तुम्ही जर ठेवला तर त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट थोडंफार त्याच्यातनं पूर्ण होतं. थोडेसे व्हेजिटेबल्स त्याला स्लाइस करून द्या, एखाद दोन स्लाइस केलेली काकडी ऍड करा, टोमॅटो ऍड करा, थोडं रंगबिरंगी डाएट बनवून द्या. किंवा तीच भाजी बनवून तुम्ही पोळीमध्ये मिक्स करून त्याचं रोल करून देऊ शकता, किंवा त्याचं पराठा करून तुम्ही देऊ शकता, व्हेजिटेबल पुलाव करून देऊ शकता. ताई म्हणते आता व्हेजिटेबल्स टाकल्या आता मुलं सगळं काढून काढून फेकतात, तुम्ही त्याची प्युरी करून ग्रीन पालक पुलाव किंवा बीटरूट पुलाव किंवा बीटरूट पोळी असं पण करून मुलांना देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या शेप्समध्ये तुम्ही बनवून देऊ शकतात, ज्या पद्धतीने मुलांना ते थोडं अट्रॅक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्ही म्हणतात की दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहे, आय एम ऑल्सो वर्किंग, सो प्री प्रिपरेशन करून ठेवायला काहीच हरकत नाही. जसं आपल्या घरात फ्रीज आहे, ते फ्रीजचा पूर्णपणे वापर करा. जसं तुम्ही व्हेजिटेबल चॉपिंग करून ठेवू शकतात, रात्रीची कापलेली भिंडी ती सकाळी फोडणी देऊन डब्याला दिली तर काही प्रॉब्लेम नाहीये. भिंडी इज फेवरेट फॉर किड्स. सो भिंडीची भाजी आणि पोळी आणि थोडेसे नट्स, झालं तुमचं डायट बॅलेन्स, तुमचं मुलांचं टिफिन बॅलेन्स. ठीक आहे. तुम्ही समजा व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहे, ते कटलेटचं प्रिपेरेशन पण तुम्ही रात्री करून ठेवू शकतात. सो दॅट इज ओके. की आपल्याला वाटतं आता फ्रीज मधलं खाऊन काढून कसं मुलांना द्यायचं, ते काय तेवढं ताजं नसतं, असं काही नसतं. तुम्ही थोडंसं चॉपिंग प्रिपरेशन करून ठेवू शकता, थोडंसं पीठ मळून ठेवू शकता, ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि मुलांसाठी पण सगळं तुम्हाला संतुलित आहार भेटणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही ऍड ऑन एखादं फ्रूट पण मुलांना देऊ शकतात. सीझनमध्ये केळी इज बेस्ट टू हॅव. आता जसं फ्रूट्समध्ये तुम्ही ऍपल रेग्युलरली देऊ शकतात, संत्री मोसंबी पण देऊ शकतात. डिपेंड्स आता तुमच्या मुलाला कोणतं फ्रूट रेझिस्ट होत आहे, पण नक्की एक दोन फळ तरी ऍड करा ज्याच्याने मुलं खायला सुरुवात करेल आणि त्याच्या डब्याने इन्स्पायर होऊन त्याचे मुलं आणि त्याचे फ्रेंड्स पण खायला सुरुवात करतील.
0: आता आई वडील, नवरा बायको आणि दोन मुलं,
1: बरोबर,
0: शाळेतली कॉलेजातली, ह्यांचा दिवसभराचा डाएट कसा असावा, सकाळपासून कशी सुरुवात व्हावी?
1: टू बी व्हेरी फ्रँक, की प्रत्येकाची गरज वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाचं वयग्रुप
0: आहे,
1: वयग्रुप वेगवेगळा आहे. आता मुलांचं तेलातुपाचं प्रमाण थोडं जास्त गेलं तरी प्रॉब्लेम नाही. आई वडिलांचं वजन कसं त्या हिशोबाने आपण बघू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. जसं मुलांचा डबा आपण दिलाय तोच हेल्दी डबा आई वडिलांनी पण खाऊ शकतात ब्रेकफास्टला. ठीक आहे. म्हणजे अशी कितीतरी पेरेंट्स आहे, वर्किंग पेरेंट्स आहे, जे काहीच खाल्ल्याशिवाय कामाला जात आहे. ठीक आहे. सो मुलांच्या डब्यामध्ये आपल्याला कळतंय की हा पदार्थ अनहेल्दी आहे हे आपल्याचं. फॉर एक्झाम्पल बटाटा वडा आपण दिला तर ते वन्स इन अ वीक खायला प्रॉब्लेम नाहीये, बट तुम्ही जेव्हा मेथीचा पराठा, पालकचा परोठा बनवता, तुम्ही स्वतः पण एक पराठा स्वतः ते बनवून तुम्ही खाऊ शकतात, सोबत दही घेऊ शकतात. फ्रूट मुलांना देतात तर स्वतः पण एक फ्रूट खाऊन ऑफिसला जाऊ शकतात. सुरुवात दिनाची तुम्ही दुधापासून किंवा तुमचं ग्रीन टी, ब्लॅक टी, वयाग्रडाच्या हिशोबाने तुम्ही ऍड करू शकतात. व्यायामाने सुरुवात करा. जसं ब्रश करायची सवय आहे तसं उठून 5 मिनिटाचा अनुलोम विलोम कपालभाती करायची पण सवय स्वतः पाडा आणि मुलांनाही करून घ्या. ठीक आहे. लंचमध्ये एक भाग धान्यांचा, जसं पोळी, भात किंवा भाकरीचा.
0: ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे,
1: सगळ्यात इम्पॉर्टंट मील आहे दिवसाचं. कारण जेव्हा ब्रेकफास्ट खात नाही तुम्हाला दुपारपर्यंत खूप भूक लागून जाते आणि रात्रीभरचं आपण आपलं पोट रिकामं असतं, म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. की उपासाला आपल्याला तोडायचं आहे आणि सकाळी उठून जी आपल्याला ऊर्जेची गरज आहे ते सगळे ऊर्जेची गरज आपल्याला ब्रेकफास्टमधनं प्रामुख्याने मिळणार आहे आणि आपलं ब्रेन पण त्याच्यामुळेच काम करणार आहे. जर तुम्ही उपाशीपोटी गेला ना तुमचं कामामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये पण तुमचं तेवढं लक्षात लागत नाही. ठीक आहे. सो ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. एक मिड मील फ्रूट असायला पाहिजे किंवा बिफोर ब्रेकफास्ट पण तुम्ही फ्रूट खाऊ शकता.
0: साधारण किती गॅप ब्रेकफास्टमध्ये आणि मिड मीलमध्ये?
1: 2 तासाचा असेल तर उत्तम आहे, नाहीतर मग सकाळी उठून पहिले फ्रूट खाऊन
0: पोहे थोडेसेच खायचे.
1: मुरण मोठं ताट भरून नाही खायचं आपल्याला. सो फ्रूटचा हा एक प्लस पॉइंट. जेव्हा तुम्ही फ्रूट खाणार तुमचं अर्धं पोट भरून जाणार आहे, तुम्ही आपोआप पोहे कमी खाणार आहे. ठीक आहे. किंवा तो पालकचा पराठा पण 2-3 आपल्याला खाण्याची, एका आणि त्याच्यासोबत दही घेतलं तर आपली पोट छान पद्धतीने भरतंय. ठीक आहे. सो फ्रूट इज इम्पॉर्टंट. स्टार्ट युअर डे ऑर युअर फर्स्ट मील विथ द फ्रूट अँड देन विथ द ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लंचमध्ये एक भाग तुमचा धान्यांचा पाहिजे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रोटीन आहे की नाही. आता जेवढ्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा मेनू प्लॅनिंग करतायत सगळ्यात पहिले प्रोटीनचा विचार करा की तुमच्या ताटामध्ये प्रोटीन आहे की नाही. डाळी कडधान्य आहे की नाही, नॉनव्हेज आहे की नाही, मग अंडा आहे की नाही, किंवा पनीर आहे की नाही. हे पाच घटकांमधनं काहीतरी एक पदार्थ तुमच्या डायटमध्ये एक वाटी म्हणजे जे टेनिस बॉलची साईजची वाटी आहे तेवढं ते पदार्थ पाहिजे. आता नॉनव्हेज खाणारे पण एवढे माझ्याकडे येतात, मग मी तो नॉनव्हेज खातो तरी आमचं प्रोटीन पूर्ण होत नाही, आमचं मसल बिल्ड होत नाही. म्हटलं विचारते की किती प्रोटीन आणताय, म्हणजे 200 ग्राम. चार लोकांमध्ये 200 ग्राम प्रोटीन म्हणजे किती झालं, 50 ग्राम. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कशी पूर्ण होणार आहे ते तुम्हाला कमीत कमी 150 ग्राम खाल्ल्यानंतर ती प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होणार. सो रस्सा रस्सा नाही खायचंय, नावापुरतं नाही खायचंय, ते पीस तुमचं जायला पाहिजे. किंवा कडधान्य हे तुमचं मीडियम कन्सिस्टन्सीची असेल तर अर्धी ते पाऊण वाटी खायला काही प्रॉब्लेम नाहीये. पातळ वरण आमटी आहे तर ते एक वाटीभर खायला काहीच हरकत नाहीये. तेवढ्याच प्रमाणात भाजी आणि सॅलड तुमच्या ताटात ऍड करा. आता छान हिवाळा सुरू होणार आहे, सगळ्या हिरव्या पालेभाज्या सुरू होणार आहे, सगळ्या पापड्या सुरू होणार आहेत, तर ते सगळ्या पापड्या आपल्या डाएटमध्ये नक्की ऍड करा. त्याच्याने फायबरचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं, आपल्या फायबरच्या गरजेचा पूर्ण होतात. ऍड ऑन अजून चांगलं हेल्दी व्हायचं असेल तर थोडंसं दही ऍड करा किंवा ताक पण ऍड करू शकता. जसं लंच आहे तुम्ही तसंच डिनर पण मॅनेज करू शकता. सो थोडं थोडं थोडं सगळं खायचं आहे. फक्त पोळी, फक्त भात, फक्त खिचडी असं नाही करायचं आहे. डिनर शुड बी लाईट बट सगळ्या कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये पाहिजे. इदर पोळी और इदर राईस दोन्ही नाही पाहिजे, ठीक आहे. मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण नाही वाढणार. सोबत प्रोटीन, सॅलेड, भाजी हे आपल्या ताटात पाहिजेच. संध्याकाळी कुरकुरती भूक लागते, त्याच तसं इम्पॉर्टंट मील जेव्हा सगळ्यात आपल्याला जास्त चमचमीत खायला आवडतं. बाहेर गेले मित्रांसोबत चला चहा पिऊ आणि चहासोबत चला एखादा वडापाव किंवा समोसा पण खाऊ. पण हे ग्रॅज्युअली कमी करता येतं. आठवड्यातनं चारदा खाताय तर दोनदा आणा. त्याला काही हेल्दी मीलने रिप्लेस करा. जसं तुम्ही शेंगदाणे फुटाणे खाऊ शकतात, स्वतः घरून एक फ्रूट कॅरी करू शकतात, डेस्कला तुम्ही नट्स ठेवू शकता ज्याच्याने तुमची ती क्रेविंग्स कमी होणार, ठीक आहे. आणि मेन तर आहे पाण्याचं बॅलन्स किती ठेवतायत, ठीक आहे. आता वर्किंग मेन्स असो की ते तहान लागली, आय एम सॉरी टू से, की तहान लागल्यावरती स्मोक करतात किंवा चहा प्यायला जातात, त्याच्याने तुमची भूक कमी होते आणि मग ऍसिड रिफ्लेक्सेस, ऍसिडिटीच्या प्रॉब्लेम्स खूप वाढतात आणि मग गट हेल्थ खराब होतं आणि मग आजारांना इन्व्हिटेशन होतं. सो आपली बॉडीचं ऐका, आपली ऊर्जेची गरज किती आहे, आपल्या पाण्याच्या गरज किती आहे, तेवढ्या प्रमाणात तुमचा आहार आणि पाणी हे दोन्ही बॅलन्स्ड पाहिजे, ठीक आहे. होप हे तुमचं दिनाचं तुम्हाला एक शॉर्ट अनालिसिस मिळालं असेल.
0: डिनर
1: सेम एज लंच, म्हणजे थोडं प्रमाणात मी बोलले ना की एक पोर्शन धान्याचा, मग तो पोळी असो किंवा भात असो, एक पोर्शन प्रोटीनचा, एक पोर्शन तुमचा व्हेजिटेबलचा आणि एक पोर्शन सॅलेडचा. म्हणजे अर्धी ताट तुमची भाज्यांनी भरलेली आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा. एक प्रोटीन आहे की नाही हे नक्की बघा.
0: आणि रात्रीचं जेवण ते जे म्हणतात आजकाल सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे,
1: प्रॅक्टिकली प्रत्येकाला पॉसिबल नसतं ते, ठीक आहे. जे ऑफिस गोईंग आहेत ते घरीच 6-7 वाजता येतात, मग ते कसं करणार, ते काही उपाशी झोपणार आहे का, नाही. जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं लवकर जेवणाचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या आणि जेवणाच्या मध्ये 1 ते 1.5 तासाचा गॅप असू द्या. जेवण करून लगेच झोपू नका, ठीक आहे. जसं मी प्री प्रिपरेशन बद्दल बोलले तसं तुम्ही डिनरचं पण प्री प्रिपरेशन करून ठेवू शकता तुम्ही वर्किंग आहात तर, ठीक आहे. मग त्याला फक्त भाजीला फोडणी देऊन आणि कुकर लावून डाळ बनवण्यात काही 1/2 तासात सगळं स्वयंपाक होतो, ठीक आहे.
0: आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या बोलण्यावरनं एक आलं की थोडक्यात आपल्या डाएटमध्ये प्रोटीन खूप कमी आहे.
1: बरोबर, अगदी बरोबर. हो
0: आजी,
1: हो नक्कीच नक्कीच. आणि त्याला गुड प्रोटीन, लीन प्रोटीन असं पण म्हणतात आजकाल. लीन प्रोटीन ऐकलं असेल तुम्ही. आणि प्रोटीनमध्ये दोन असतात की एक असतं लो क्वालिटी प्रोटीन असतं, एक असतं हाय क्वालिटी प्रोटीन. जेवढ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्यांना हाय क्वालिटी म्हटलं जातं आणि जेवढे व्हेजिटेरियन आहे त्याला लो क्वालिटी. त्याचं कारण सांगते. आपल्या बॉडीमध्ये 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स म्हणजे एका प्रकारचे प्रोटीन जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात. 11 अमायनो ऍसिड्स आपली बॉडी स्वतः बनवते आणि 9 जे आपल्याला बाहेरनं घ्यावे लागतात. तर जेवढे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ऑलमोस्ट असतात. पण जेव्हा आपण व्हेजिटेरियन असतो तर एका धान्यामध्ये किंवा एका कडधान्यामध्ये एखादी गोष्ट प्रोटीनची कमी असते. आता जे आपले धान्य असतात त्याच्यातही प्रोटीन आहे, जसं पोळी आहे किंवा भात आहे. भातमध्ये जे प्रोटीन कमी आहे ते डाळीतनं आपल्याला कम्प्लीट होते. सो वरण भात इज अ एक्सिलंट कॉम्बिनेशन ऑफ ऑल द इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. सो बॅलन्समध्ये खाणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याने आपल्या प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते.
0: आणि सगळ्यात महत्वाचं फॉरेनमध्ये डायट म्हणजे एखादं फूड घे चिया सीड चांगलं. मग लगेच आपले इथले लोक पण ते चिया सीड मग ते खूप महाग असतं, मग काही किंना ते परवडत नाही. मग असंही म्हटलं जातं की तुम्ही त्या एरियामध्ये जे पिकतं
1: बरोबर आहे,
0: जे तुम्ही वर्षानुवर्षे पिढी जात खाता तेच तुमचं डाएट असलं पाहिजे.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: म्हणजे हे किवी फ्रूट,
1: अवाकाडो, ब्रेड टोस्ट, पीनट बटर, हे सगळं आपलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यापेक्षा शेंगदाणे गोळ खाल्लेले आपल्या अंगी जास्त लागणार आहे, आणि टोस्ट खाल्ल्यापेक्षा ते शिळी पोळीचं चुरा करून खाल्लेला बेटर राहील माझ्या हिशोबाने.
0: आणि ते ऍपल सिडर व्हिनेगर,
1: हे सगळं तुमचे एक म्हणताना सपोर्टिंग रोल्स आहेत. त्याच्यावरती तुमचं कम्प्लीट डाएट नाही होऊ शकत तुमच्या. आता काही काही लोकांना सूट होतं, काही काही लोकांना नाही होत. सो अगर तुम्ही ट्रायल एरर करू शकता, सी जे काही नवीन येत आहे ते ट्राय करायला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे तरी तुम्ही प्रमाणाच्या बाहेर ते घेतात. आता चिया सीडचं इंडियन व्हर्जन म्हटलं की सब्जा आहे, ठीक आहे. दोघांची न्यूट्रिटिव्ह प्रॉपर्टी प्लस मायनस आहे, दोघांचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. अफोर्ड करू शकतात तर तुम्ही चिया सीड्स पण घ्यायला कमी प्रमाणात हरकत नाहीये. सब्जा पण तुम्ही रेग्युलर, आता थंडी आहे तर थंडीमध्ये सब्जा खायला पाहिजे का? वातावरण त्याचं थंड आहे, वेरस चिया सीड्सचं थोडंसं गरम असतं. सो त्यावेळेला तुम्ही चिया सीड्स घेऊ शकतात. आणि अजून तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर म्हणाले किंवा असं समजा किनोवा आहे. सो किनोवा इज हाय ऑन फायबर, पण मग ते तुम्हाला सूट होतंय का? प्रत्येकाला आवडतंय का? आपल्याला त्याच्यापेक्षा सकाळी पोहे खाल्लेले जास्त आवडतात. तुमचं पॅलेट काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. तर
0: अच्छा, आणि वेट लॉस करताना कॅलरी डेफिशिएंट ठेवायला पाहिजे.
1: हो,
0: तर तू किती ठेवायला पाहिजे?
1: समजा आता एका यंग माणसाची, जसं मी बोलले की 1800 कॅलरीजची गरज आहे साधारण, पण जो ऑलरेडी 2500 ते 3000 खातोय. जेव्हा माझ्याकडे पेशंट आलं की मैले मी डायट रिकॉल घेते की ते किती दिवसभरात न खाताय. त्याचं समजा 3000 कॅलरीज तो आता सध्या खातं, पण गरज आहे 1800 ची, तर आपण त्याला ग्रॅज्युअली कॅलरी डेफिशियंट करतो. म्हणजे 3000 वरून आपण त्याचे 500 कॅलरीज कमी करून त्याला 2500 कॅलरीज वरती पहिले आणतो, आणि ग्रॅज्युअली पुढे जाऊन जाऊन ते 1800 कॅलरीज वरती आणतो. जसं हा कॅलरी डेफिशियंट होईल,
0: ते 1800 पेक्षा कमी नाही करायचे.
1: करू शकतात ना, कारण जर वेट जास्त आहे 500 अजून कमी करू शकतो. 1200 खाली कधीच नाही जायचं, ठीक आहे. म्हणजे 800 कॅलरीचं डाएट, 1000 कॅलरीचं डाएट हे युट्यूबवरती खूप फेमस आहे, पण तुम्ही जेव्हा हे बघणार तर त्याच्यासोबत तुमचे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सोडवू होणार आहे, तुमचं हेअरफॉल होणार आहे, तुमची स्किल डन होणार आहे, तुमचं पूर्ण.
0: मला एक सांग, 1200 कॅलरीचं हेल्दी डाएट तू काय रेकमेंड करशील?
1: आता
0: म्हणजे थोडक्यात 600 कॅलरीचे दोन फूड्स.
1: सी जे प्रपोर्शन आहे, तुम्ही तुमच्या आहारातले समजा पोळी भात किंवा भाकरी आहे, तुम्ही जर दोन खाता तर त्याच्या तुम्ही 1/4 किंवा 1/2 आणू शकता. प्रोटीनचं रिक्वायरमेंट आहे की नाही पहिले ते बघा, तर ते पूर्ण करा. सकाळ आणि संध्याकाळमध्ये दोन पोर्शन प्रोटीनचे ऍड करा, जेवढे मी एक्झाम्पल्स दिले. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये पण फ्रूट आणि व्हेजिटेबल्सचं इंटेक ऍड करा. दिवसातनं 2 वेळा दूध ऍड करा किंवा अंडं ऍड करा. इव्हनिंग स्नॅक्स ठेवा, फ्रूट्स दिवसातनं 2 घ्या. 1/2 किलो भाजी खातोय की नाही आपण दिवसात ना, तेवढी गरज आहे.
0: 1/2 किलो,
1: 1/2 किलो पण तेवढी होते का? म्हणजे फ्रूट्स मिळून. सो तुम्ही लंचमध्ये आणि डिनरमध्ये साधारण 75 ते 100 ग्राम भाजी, रॉ भाजी तेवढी जायला पाहिजे. दिवसात ना 2 फ्रूट्स खायला हवे 100-100 ग्रामचे, राईट. आणि सॅलड्स खाल्ले की तुमचे 500 ग्रामची व्हेजिटेबलची रिक्वायरमेंट्स पूर्ण होते. अशा पद्धतीने एक साधारण 1200 कॅलरीचा प्लॅन आपण बघू शकतो.
0: वा, अशा रीतीने अर्धा तास पूर्ण झाला.
1: ओके,
0: आपण डिसीजेस, डाएट आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरवेट साठी जे आहे ते सुद्धा कव्हर केलंय. म्हणजे थोडक्यात आपण ज्या एरियात राहतो तिथलंच डाएट खाल्लं पाहिजे. जे आपण पिढी जात खात आलो त्याला तेवढंच ते डाएट खायला पाहिजे. तुम्ही व्हेज असो नॉन व्हेज असो, आणि फॅट डाएट मध्ये वाहून जायचं नाही.
1: अजिबात नाही, अजिबात नाही.
0: मंडळी घरचं खा, कधी कधी बाहेर जा. आजकाल असं वेळ लागलं की आठवड्यातनं 2 वेळेस तुम्ही बाहेर जाताय, विचार करा. आता पेपरमध्ये आलं होतं की काहीतरी 70-80% पनीर डुप्लिकेट आहे मार्केटमध्ये. मोठमोठ्या हॉटेल्सच्या ब्रँडमध्ये डुप्लिकेट पनीर आहे, खवा डुप्लिकेट येतोय. हे सगळं माहीत असून आपण काय होतं, खायला तर थोडंसं खातो, पण ते हळूसळू सवय लागते.
1: तुम्ही जसं बोलले ना की आपण आठवड्यातनं 2 खातोय, ऍक्च्युली उलटं झालंय की आपण कधीतरी घरी खातोय, मॅक्सिमम बाहेर खातोय असं झालंय.
0: मंडळी थोडक्यात औषध खाण्यापेक्षा जेवण औषध म्हणून खा.
1: नक्कीच.
0: थँक्यू रिष्टी.
1: थँक्यू सो मच सर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सगळ्या प्रेक्षकांना माझा धन्यवाद मला छान पद्धतीने ऐकल्याबद्दल.
0: राम राम मंडळी, भेटूया.

सुरू होत आहे कार्यक्रम हमराज. 1956 अगोदरच्या काही गाण्यांना आज सुद्धा आपण आठवणार आहोत. सभ्य भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात असणारी अभिनेत्री नर्गिस दत्त सुरुवातीला श्रोत्यांना भेटत आहे. लग्नानंतर अभिनय सोडल्यामुळे त्यांचा चरित्र भूमिकांचा प्रवास सुरू होऊ शकला नाही. ऐकूया नर्गिस दत्त 1 जून 1929 ते 3 मे 1981.

गायक आणि अभिनेते असित बरन, गीतकार पंडित भूषण आणि संगीतकार पंकज मलिक यांचं 1949 मंजूर नावाच्या चित्रपटातलं गाणं गात आहेत. बंगाली गायकांच्या हिंदी भाषेतले शब्दोच्चार गीताला अधिक प्रेमळपणा देत आले आहेत. गाण्याचे शब्द आहेत, हृदय में फूल रहे हे फूल, मन अंगन में फूल रहे हे फूल.

गीतकार अजीज कश्मीरी आणि संगीतकार विनोद पुढचं ड्युएट ऐकवत आहेत. 1951 मधल्या सब्ज बाग नावाच्या सिनेमासाठी आवाज मोहम्मद रफी आणि आशा भोसलेंचा आहे. अदबशीर शैलीतली शरारत या गाण्यात नवीन रंग घेऊन येते. गाण्याचे शब्द आहेत, अपनी तस्वीर से कह दो हमें देखा न करे,

आजादी की राह पर आणि स्वतंत्रता के पथ पर या दोन नावांनी प्रदर्शित झालेला 1948 चा चित्रपट हा बंडखोर गीतकार साहिर लुधियानवींचा प्रथम चित्रपट मानला जातो. यातलं संगीतकार जी डी कपूर यांचं गाणं बहादूर सोराबजी नांजी हे विसरले गेलेले गायक ऐकवत आहेत. गाण्याचे शब्द आहेत, बदल रही है जिंदगी, बदल रही है जिंदगी.

विनय कंटक हे बँजो म्हणजे बुलबुल तरंग या वाद्यावर कुंदनलाल सैगल यांचं गाणं सादर करत आहेत. मजरू सुलतानपुरींचे शब्द नौशाद अलींनी 1946 शहाजहा चित्रपटात संगीतबद्ध केले आहेत. वाद्यातली खनक या इन्स्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये भावनिक तीव्रता आणते. गाण्याचे शब्द आहेत, गम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये ना जाना. आता भेट पुढच्या भागात याच वेळी, तोपर्यंत नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 74 दशक 6 समास 1 देवता लक्षणे जय जय रघुवीर समर्थ। जो परमेश्वराला जाणतो त्याचे नाव संत, तो शाश्वत आणि अशाश्वत यांच्यामध्ये निवाड करतो। देव निश्चित आहे असा ज्याचा अनुभव आहे तो महाअनुभवी संत साधू। जो सर्वसामान्यांमध्ये राहतो मात्र सामान्यांपेक्षा वेगळ्या गोष्टी सांगतो, ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान जागृती झालेली असते तोच साधू होय। परमात्मा हा निर्गुण आहे यालाच ज्ञान म्हणावे, त्यापेक्षा वेगळे ते सर्व अज्ञान। पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास केला जातो त्याला ज्ञान म्हटलं जातं, पण ते ज्ञान नव्हे, त्यामुळे सार्थक होत नाही। देवाची ओळख पटणे हेच खरे ज्ञान होय। बाकीचे सर्व निरर्थक पोटविद्या, जन्मभर पोट भरले, देहाचे संरक्षण केले, पुढे अंतकाळी सगळे व्यर्थ गेले। पोट भरण्याच्या विद्येला सद्विद्या म्हणू नये, याच जन्मी ईश्वराचा साक्षात्कार होणे हेच खरे ज्ञान। ज्याच्यापाशी हे ज्ञान आहे तोच सज्जन, त्यालाच समाधान म्हणजे काय हे विचारले पाहिजे। अज्ञानाला अज्ञाने भेटतात तेव्हा ज्ञान कसं सापडेल? करंट्या माणसास करंट्याचे दर्शन होताच भाग्य कसे उजाडेल? रोग्यांपाशी रोगी गेला त्याला तिथे आरोग्य कसं लाभेल? दुर्बलाच्या पाशी दुर्बल गेला तर त्याची पाठराखण कोण करेल? पिशाच्च्या पाशी पिशाच्च गेले तर त्याचा काय उपयोग होईल? उन्मत्ताला उन्मत्त भेटले तर त्याला कोण समजावणार? भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली आणि दीक्षा नसलेल्याकडे दीक्षा मागितली, कृष्ण पक्षामध्ये उजेड पाहायला गेले तर मिते मिळेल कसे? बेशिस्त व्यक्ती बेशिस्तापाशी गेला तर तो शिस्तबद्ध कसा होईल? बद्ध असलेल्याला बद्ध भेटला तर सुतिद्ध होणार नाही। देहापाशी देही गेला तर तो विदेही कसा होईल? म्हणून ज्ञात्या वाचून ज्ञान मार्ग नाही, त्यामुळे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचार करून मोक्ष प्राप्त करावा। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास प्रथम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 6 समास 2 उपदेशाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। उपदेशाची लक्षणे ऐका ज्यामुळे सायुज्य प्राप्ती होते। नाना मतांचा काथ्याकोट उपयोगी पडणार नाही। ब्रह्मज्ञानाविना उपदेश हा विशेष म्हणू नये। धान्य सोडून भुसा खाण्यासारखेच ते आहे। नाना प्रकारचा कडबा आणून तो बडवला किंवा ताक घुसळले किंवा अन्न धुतलेले पाणी सावकाश सेवन केले, नाना सालींचे भक्षण केले, नाना चोयट्या चोखल्या खोबरे सोडून करवंटी खाल्ली, त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञाना वाचून नाना उपदेशांचा शीण होय। सार सोडून असार कोण शहाणा सेवन करील? आता निर्गुण ब्रह्माचे निरूपण करतो ते श्रोत्यांनी अंतःकरणपूर्वक ऐकावे। संपूर्ण सृष्टीची रचना म्हणजे ही पंचमहाभूते, परंतु ती सर्व काळ टिकणारी नाहीत। आधी अंती निर्गुण ब्रह्म हीच शाश्वताची खूण आहे। बाकीचे पंचभौतिक जग नाशवंत आहे। ज्या भूतांना देव तसे कसे म्हणावे? मनुष्याला भूत म्हटले की वाईट वाटले। ब्रह्मादिकाला देखील ज्याचा महिमा कळत नाही त्या जगन्नायक परमार्था परमात्मा आणि त्याला भूताची उपमा, भूतासारखा जगदीश असे म्हणताना दोष उत्पन्न होतो हे महापुरुष जाणतात। पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांच्या आतबाहेर जगदीश आहे। या पंचमहाभूतांना नाश आहे, मात्र त्यातील आत्मा अविनाशी आहे। जे जे रूप आणि नाम तो सगळा भ्रम आहे। नामरूपातीत गुपित अनुभवाने जाणावे अशी ही अष्टधा प्रकृती। पंचमहाभूते आणि त्रिगुण आहे, अष्टधा प्रकृतीस दृश्य असे नामाभिधान आहे। दिसणारे सगळे नाशवंत असते असे वेद आणि श्रुती बोलतात। निर्गुण ब्रह्म शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात। हा भाग इथे समाप्त झालेला असून पुढील लक्षणे ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी पणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं. भक्ती म्हणजे संलग्न होणं. विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मी पणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिच्यामध्ये कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला. देवाला दागिने घातले का? तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. चांगल्या कृत्यातसुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत हे बरोबर आहे का? नाही. आपण कर्ते म्हटलं परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठं? पण नसलेलं कर्ते पण आपल्याकडं ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडं कर्ते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं हे सर्व ईश्वराचं आहे. हेच सार वेदश्रुती सांगतात. हे सर्व रामाचं असून तोच सर्वांचा कर्ता आहे असं संत सांगतात. दोघांचंही सांगणं एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. मी काही नाही, कुणीतरी बाहुली आहे असं समजावं. एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. संताजवळ राहिल्यानं आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावं, संतांच्या बरोबर राहावं. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावं असं वाटेल. ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिनं जपच करू. माळेनं आपण काही कोणाला मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते. म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासराच्या मागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंदळत येतील, शोधत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन होतो तसं आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं म्हणलं पाहिजे. सत्संगतीनं साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. संतांना भक्तीचं व्यसन असतं, ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणून ते देवस्वरूप बनले. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोग पडतो. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। सोन पावलं तिमिरातुनी तेजाकडे जाणं ही माणसाची वृत्ती असते। सूर्य संध्या समे दशदिशांचा निरोप घेत क्षितिजाकडे जाऊन रात्रीसाठी निरोप घेतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अरुणोदय होतो। दशदिशा सहस्त्र रश्मींनी न्हाऊन निघतात आणि रात्रीचा काळो कुठल्या कुठे गडप होतो। रांगोळी सजल्या अंगणातून सोनपावलांनी सूर्यकिरण घरात प्रवेशतात, जणू प्रकाश पर्व सुरू होतो।

चंद्रातूनही तेजाकडे जाणं ही माणसाची वृत्ती असते. सूर्य संध्यासमे दशदिशांचा निरोप घेत क्षितिजाकडे जाऊन रात्रीसाठी निरोप घेतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अरुणोदय होतो. दशदिशा सहस्त्र रश्मींनी न्हाऊन निघतात आणि रात्रीचा काळ कुठल्या कुठे गडप होतो. रांगोळी सजल्या अंगणातून सोनपावलांनी सूर्यकिरण घरात प्रवेशतात, जणू प्रकाश पर्व सुरू होत. सोना कितना सोना है पहिलं गाणं. यावेळी शेतकरी आनंदात असतात, कारण शेतीतून भरभरून धान्याचे मोती पिकलेले असतात. निसर्ग नवचैतन्यानं अंगोपांगी फळांनी फुलांनी लगडलेला असतो. सणांची रेलचेल सुरू असते, आनंदाला उधाण आलेलं असतं. नदी किनारी दूरवर अक्षरांच्या ओळीसारखे बगळ्यांची माळ आकाशातून पृथ्वीवर आल्याचा भास होतो आणि जाणवतं इवल्याशा हृदयांनी जाणले ऐक्याच्या नात्यांचं रेशमी गुंफण. हा नात्यांचा गोप आपणही सतत गुंफायला हवा.

शरद ऋतू सुरू झालेला असतो, आकाश वर्षा ऋतूच्या माघारण्यानं निरभ्र झालेलं असतं. महाकवी कालिदासांनी शरद ऋतूतील रात्रींना ज्योतिषमती रात्र म्हटले. या रात्री धुंद करणाऱ्या असतात, फुलांनी मोहरून उठलेला गंधित वारा असतो आणि प्रीतीची साथ असते.

तर मंडळी, सांज वे सुंदर पावा बासुरी ऐकून मन वेडावून जावं, अन त्या मेघश्यामाचं रूप नजरेत साठवून मन तृप्ततेत लीन व्हावं. फक्त दिसावे प्रभुचरण हीच आस ठेवून मी ज्योतीचं घरी येते निरोप.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: आज आपल्या बरोबर परत आहे न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन रिष्टी मेहता, आणि आपण आज गप्पा मारणार आहोत पुन्हा आजारपणाचं मूळ कारण लाईफस्टाईल, आणि तेच डाएट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं आजारपण सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. राम राम रिष्टी.
2: राम राम सर.
1: रिष्टी मला सांग, दरवर्षी
2: हो
1: किंवा दोन तीन वर्षाला
2: हो
1: काहीतरी नवीन फॅड येतं डाएटचं, म्हणजे ते परदेशातच येतं
2: हो.
1: की कधी कधी ब्लॅक कॉफी खूप चांगली
2: हो.
1: की कधी कधी म्हणतात ते ऍपल सिडर
2: व्हिनेगर खूप चांगलं,
1: की कधी कधी ते केटोजेनिक डाएट येतं
2: हो.
1: कधी कधी जनरल मोटर डाएट येतं
2: हो.
1: मग सध्या काय लेटेस्ट चालू आहे? मग
2: अँटी इन्फ्लॅमेटरी होतं ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं हे इंटरमिटंट फास्टिंगचं पण खूप मोठा फेड होता, आणि त्याच्यावरती पण मग आता आपल्याला कळालं आहे, संशोधन आलेत की आता तेही बरं नाहीये.
1: का?
2: कारण ते तुमचे हृदयविकार वाढू शकतात. कारण मग तुमचं फास्टिंगचा रेशो खूप जास्त होत आहे, तर तुम्ही काय होता स्ट्रेस्ड होत आहे की तुमच्या बॉडीला जेवढे कॅलरी प्रोटीन फॅट पाहिजे.
1: मेंटली स्ट्रेस होतोय,
2: दोन्ही होत आहे. आता समजा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग वरती आहेत, तुम्ही गेट टुगेदरला गेले फ्रेंड सोबत, ते सगळे कॉफी पितायत, नाश्ता करतायत, अरे मला तर नाही खायचंय, मला तर नाही
1: प्यायचंय,
2: हा माझा तर वेळ अजून नाही आलेला आहे, हे खूप चुकीचं आहे.
1: म्हणजे तुला असं म्हणायचंय का, म्हणजे तुम्ही डाएट पाळलंच पाहिजे
2: हो,
1: पण अशा ठिकाणी की तुम्ही गेले तर थोडस फ्लेक्सिबल व्हायला हरकत नाही, त्याने काही तुम्हाला पाप लागणार नाही,
2: अजिबात नाही,
1: पण लगेच दुसऱ्या दिवशी ते करेक्ट करायचंय.
2: हा सी, डाएट आणि डाएटिंग हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. डाएट म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या लाईफ मध्ये इनकॉर्पोरेट करून घेणार, त्याला लाईफस्टाईल बनवून घेणार म्हणजे डाएट, आणि डाएटिंग म्हणजे हे सगळे फॅट्स की मी ज्यूस डाएट वरती जाणार, मी हेच कमी करणार, मी तेच कमी करणार, आणि काही गोष्टी तुमच्या डाएट मधनं कट डाऊन करणार, ते तुम्ही आयुष्यभर नाही करू शकणार आहे. तुम्ही असं डाएट करायला पाहिजे जे तुमचं दिनचर्याला डिस्टर्ब न करता तुमच्या सोबत ते तुमचं फ्रेंड सारखं पाहिजे. इट शुड बी लाईक अ कंपॅनियन. तुम्हाला ते तुमचं एक्स्ट्रा जॉब नाही करून घ्यायचंय. फक्त तुमच्या आहारामध्ये ते जे कमतरता आहे, काही जास्त गोष्टी आहेत, त्याला बॅलन्स कसं करणं आणि सोप्या आहारात कसं इम्प्लिमेंट करून करणं.
1: म्हणजे दिवाळी आली तरी थोडाफार फरळ करायलाच पाहिजे.
2: करू शकतात.
1: आता 31st पार्टी करायला हरकत नाही,
2: अजिबात नाही.
1: नंतर काय म्हणतात, तिळगुळ घ्या पण खायला हरकत नाही.
2: हो नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही तुम्हाला आता रेझोल्युशन पण सुरू होतील सगळ्यांचे.
1: हो
2: बरोबर ना. मग त्याच्यावरती आपण एक छान टॉपिक मी विचार केला होता, आपण बोलूया. रेझोल्युशन जेव्हा आपण सुरू करतो, मी जिम जाणार आहे, मी डाएट करणार आहे, बटाटा बंद, साखर बंद, बट ते जानेवारी पासून सुरू करण्याच्या अगोदर डिसेंबरच्या 15 दिवसापासून तुम्ही एक छोटं रेझोल्युशन तरी घ्या. जसं मी रोज माझ्या गरजेच्या प्रमाणे 2.5-3 लिटर पाणी पिणार. 15 दिवस जेव्हा तुम्ही हे गोल पूर्ण करणार, तुम्हाला स्वतःला स्वतःवरती एक कॉन्फिडन्स येणार आहे. तसं एक एक टप्प्यावरती तुम्ही जा, रॅदर देन सगळंच एकत्र स्वतःवरती ओढून घेण्यापेक्षा. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले की फराळाचं खायला पाहिजे की नाही दिवाळीचं, आता मला सांगा की जेव्हा तुम्ही ताटातली एक पोळी असते, दॅट इज अराउंड तुमची जर 100 ग्रामची पोळी आहे तर ती 300-350 कॅलरीजच्या आसपास असू शकते. एक पोळी, हा महाराष्ट्रीयन चपाती, बिग चपाती ऑफ 100 ग्राम्स ठीक आहे. किंवा दोन पोळ्या धरू आपण, घ्या 45 ग्रामची एक स्टँडर्ड साईज असते. सो आपण दोन पोळ्या खाल्ल्या तर त्याच्यात तुमचे 350 कॅलरीज जातात. तुम्ही फराळाची कोणतीही तळलेली गोष्ट किंवा गोड गोष्ट खाणार आहे ते तुमच्या एका पोळीच्या इक्विव्हॅलंट होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे की ती पोळी मग अर्धी स्किप करायची आणि तुम्ही त्या थोडंसं फराळ खाऊ शकता. तुमचं कॅलरीज तुम्ही बॅलेन्स करायला शिका, तर मग ते फराळ पण तुम्ही नियमितपणे खाऊ.
1: म्हणजे ऑन एव्हरेज एका माणसाचं, म्हणजे ठीक आहे ते वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे असं, तर ऑन एन एव्हरेज किती कॅलरीज खायला पाहिजे?
2: सी मिडल एज ग्रुपचा आपण बोलूया की पहिले 1800 कॅलरीज मेल्सची असायची आणि 1600 कॅलरीज फिमेल्सची असायची. आता NIN म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी हा रेशो थोडा कट डाऊन केला आहे, फिमेल्सचं 1500 आणि मेल्सचं 1600-1700 दरम्यान, कारण आजार वाढतायत. सो कॅलरी रिक्वायरमेंट कमी केल्याशिवाय इंडियन लोकांना पर्याय नाहीये. प्लस समोर व्यायाम काहीच नाहीये, बैठकीय काम आहे आपलं ठीक आहे. शेतात काय आपण रोज काम करूया, आपण लॅपटॉप समोर बसतोय भरपूर पब्लिक ठीक आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल खूपच कमी झाला, त्या हिशोबाने मग कॅलरी इनटेक पण आपल्याला बॅलन्स करायला हवंच. म्हणजे समजा 1600 कॅलरीज पाहिजे तर 400-400 कॅलरीजचं तुमचं दिवसभराचं एक एक मील्स पाहिजेत ठीक आहे. त्याच्यात समजा पोळी मी म्हटलं जसं की ते तुमचे दोन पोळी, म्हणजे
1: आजकाल तर हे पण म्हणतात ना गव्हामध्ये ग्लुटेन असतं त्यामुळे ते खायला नाही पाहिजे.
2: खरं सांगू का, ते बिचारा गव्हाला आणि ग्लुटनला खूप बदनाम करून ठेवले. प्रमाण हे आहे ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही जर रोज खातायत सकाळ दुपार संध्याकाळ आठवडाभर महिनाभर जो ग्लुटन खाणार आहे तो 100% ते ग्लुटन तुम्हाला त्रास करणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही रवा पण खाणार, त्याच्यासोबत तुम्ही मैदा पण खाणार, बाहेरचं पिझ्झा बर्गर पण खाणार,
0: सगळं
2: आलंच. ठीक आहे, मग आपण काय करतोय, खूप लोड करतोय आपल्या बॉडीला ग्लुटनने. तुम्ही जर एका वेळेला बाहेर ग्लुटनचं बर्गर किंवा म्हणजे मैद्याचा बर्गर खाणार आहे, त्याच्यासोबत मग घरी तुम्ही बाजरीची भाकर, नाचणीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी हे ऍड करा ना, मग ते ग्लुटन तुम्हाला तेवढा त्रास नाही करणार आहे. आता गहू हे आपलं आहे का? नाही, आपलं जे स्टेपल फूड आहे ते ज्वारी बाजरी आणि नाचणी आहे, हे आपण खायलाच विसरतोय. तर खरं तर जेवढं मिलेट इयर म्हणून मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंट प्रमोट करते ते खरंच खूप चांगलं आहे. कितीतरी प्रकारचे मिलेट्स आहे, कितीतरी प्रकारचे मिलेट्सचे आपण पीठ ऍड करू शकतो. 7 ते 8 प्रकारचे पीठ जर आपण रोज ऍड केले तर आठवड्याभरात आठवड्याभरात किती व्हरायटी मिळते. आज गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मग भगर, ओट्स, हे सगळ्यांचं तुम्ही वेगवेगळं पीठ करून त्याच्या पोळ्या करू शकतात. व्हरायटी पण मिळणार आहे आणि न्यूट्रिएंट डेन्स पण बॉडी होणार आहे.
0: चलो आता मागच्या आठवड्यातला विषय कंटिन्यू करू, डिसीजेस आणि डाएट.
2: ओके, आता डिसीजेस बद्दल आपण शुगर, बीपी आणि पीसीओएस बद्दल बोललो. आता आपण जे जगभरात वाढणार आहे ते आहे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं? अँटी ऑक्सिडन्सची बॉडीला कमतरता असल्यामुळे ते कॅन्सरचे घटक शरीरात वाढतात. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आपण खूप भाज्या खातो, अमेरिकन्स काहीच भाज्या खात नाही, पण खरं तर ते लोक जास्त खातात. राईट, सो आपल्या ताटातलं समजा अर्ध ताट भाज्यांनी भरलेलं असेल तर आपल्या बॉडीमध्ये अँटी ऑक्सिडन्टची कमतरता नाही होत. दिवसातनं 2 फ्रुट्स कमीत कमी जे सीझनल आहे ते तुम्ही नक्की खायलाच पाहिजे आणि ते सवय पाडायलाच पाहिजे. आणि फ्रुट्स हे जेवणानंतर कधीच नाही खायला पाहिजे, ते जेवणाच्या अगोदर किंवा उपाशीपोट खाल्लेले तुम्हाला जास्त बेनिफिट्स देणार आहे. सो कॅन्सरच्या वाढत्या रेटला कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडंट डाएट म्हणजे भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्सचा इंटेक आणि प्रोटीन रिच डाएट खाल्ल्याने तुम्ही अँटी कॅन्सर डाएट असं करून तुम्ही खाऊ शकता, ज्याच्याने आपल्याला
0: ऍव्हरेज आपल्या भारतीय डाएट महाराष्ट्रीयन डाएट मध्ये आपण प्रोटीन किती खातो.
2: प्रोटीन आपण जसं मी बोलले मागच्या सेशनला, आपण 10 किंवा 15 ग्रामच्या वरती प्रोटीन खात नाही. समजा तुमचं आयडियल बॉडी रिक्वायरमेंट असेल म्हणजे उंचीच्या प्रमाणाने तुमचं आयडियल बॉडी वेट ठरवता येतं,
0: 1 ग्रॅम
2: पर केजी बॉडी वेट. बट तो पर केजी बॉडी वेट किंवा जेव्हा तुम्ही नॉर्मल आहात, जर तुमचं वजन 20-25 किलो जास्त आहे आणि तुम्ही तेवढं जास्त प्रोटीन खाल्लं तर तुमचं वजन कमी नाही होणार आहे. सो तुम्ही सुरुवातीला 0.8 to 1 ग्राम पर केजी आयडियल बॉडी वेटच्या हिशोबाने तेवढंच प्रोटीन खायला पाहिजे. जास्त प्रोटीन खाल्ल्याने पण वेट गेन होतं. ठीक आहे, सो एक इंडियन जर माणूस आहे, 160 सेंटीमीटरची हाईट आहे त्याची, तर त्याला दिसत ना 55 ते 60 ग्राम प्रोटीन एवढं खायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग आता आपण बोलूया पुढच्या आजाराकडे, दॅट इज मेंटल डिसऑर्डर्स. आता एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, एवढं आपण बघतोय की भरपूर आपल्याकडे यु नो आपलं स्क्रीन टाइम खूप वाढलं आहे, एक्सपोजर आहे, की आता समजा प्रत्येक जेव्हा आपण कोणतेही सोशल मीडिया ऍप उघडली त्याच्यावरती शॉपिंगचे ऍप्स किंवा आपण किती छान दिसतोय, आपण किती सुंदर दिसायला हवे हे जास्त प्रमोट केलं जातं, रॅदर देन फिजिकली फिट कसं राहणं हे कोणी प्रमोट करत नाहीये. सो ह्याच्या चक्करमध्ये आपले मेंटल स्ट्रेस नोईंग अनलोईंगली खूप वाढत आहेत. सो मेंटल स्ट्रेसमुळे आपण इटिंग डिसऑर्डर्स आजकाल खूप फेस करतोय, जसं की बिंज इटिंग आहे, एनोरेक्झिया नर्व्हसा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, बिंज इटिंग म्हणजे काय, की आपण खूप जास्त खातोय, ठीक आहे, किंवा कोणाचं लक्ष नसेल तेव्हा आपण खूप खातो आणि मग म्हणतो की मी तर खातच नाही म्हणून. ठीक आहे, एनोरेक्झिया की आता तुम्हाला ते स्वतःचा वेटचा एवढा त्रास झालेला आहे की तुम्ही जेवण पूर्णपणेच बंद करतात, अजिबातच काही खात नाही. किंवा असे पण केसेस आहेत की जे स्वतःहून बोट टाकून उलट्या करतात खाल्ल्यानंतर, इवन की वॉकिंग सुरू करतात. जेव्हा तुम्ही रिडिंग करतायत, फोनवर बोलतायत, युअर वॉकिंग ऑल द टाइम, कारण तुमच्या ब्रेनमध्ये तेवढं ते सिंड्रोम बसलं आहे की मी काही खाल्लं तरी माझा वेट पटकन वाढणार आहे. आणि असेही सांगणारे लोक आहे की मैंने तो हवा खाया ना फिर भी मेरा वेट बढत आहे. असं असतं का कधी? 3500 कॅलरीज खाव्या लागतात तेव्हा जाऊन तुमचं 1 किलो वजन वाढतं. ठीक आहे, सो ते मेंटल स्ट्रेस त्याच्यामुळे वाढत आहे आणि ते इंटरलिंक्ड आहेत मग तुमचं गट ब्रेन ऍक्सेसच्या मध्ये. त्याच्यामुळे मग तुमची भूक इधर खूप वाढतीये, इधर खूपच कमी होतीये. सो मेंटल हेल्थला बॅलन्स करण्यासाठी पण तुमच्या डाएटमध्ये चांगल्या प्रकारचं omega-3 fatty acids पाहिजे, तेलातुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, फ्रुट्स व्हेजिटेबल्सचा इंटेक पाहिजे, ग्रॅज्युअली तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा, प्रोटीन इंटेक बॅलन्स करा. सो अ बॅलन्स न्यूट्रिशन इज ऑलवेज गोइंग टू वर्क व्हेन इट कम्स टू मेंटल स्ट्रेस ऑल्सो.
0: टिफिन मध्ये देताना पोरांची आवड निवड लक्षात घेतली जाते.
2: बरोबर.
0: न्यूट्रिशन पेक्षा.
2: हो.
0: आणि ती आवड निवड त्या मुलाची आसपासचे मुलं शाळेत काय आणतात ते आणायची.
2: बरोबर.
0: आणि नवरा बायको दोघे काम करतायत त्यामुळे सकाळी उठून डबा बनवणार कोण.
2: बरोबर.
0: तर टिफिन कसा असावं लहान मुलांचा.
2: ठीक आहे. टिफिन मध्ये वाढतं वय आहे तर नक्कीच कार्बोहायड्रेटचा खूप मोठा रोल असतो. कार्बोहायड्रेट आहारातनं कधी पण कमी नाही करावं ते मुलं असो की मोठे असतो. प्रमाण फक्त किती पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. सो एक प्रमाण कार्बोहायड्रेटचं तुम्ही काही घेऊ शकता जसं मग ते पोहे असो उपमा असो पोळी असो भात असो भाकरी असो डोसा असो इडली असो उत्तप्पा असो त्याच्यासोबत सोबतीला एखादं प्रोटीनचं सोर्स तुम्ही देऊ शकता मुलांना जसं की तुम्ही अंडं देऊ शकता पनीर देऊ शकता किंवा साधे फुटाणे जरी दिले फुटाणे गुळ इज द एक्सिलेंट कॉम्बिनेशन त्याला तुम्हाला काही शिजवायलायची पण गरज नाहीये. सो मुलांना एक डबा नट्सचा किंवा फुटाण्यांचा तुम्ही जर ठेवला तर त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट थोडंफार त्याच्यातनं पूर्ण होतं. थोडेसे व्हेजिटेबल्स त्याला स्लाईस करून द्या. एखाद दोन स्लाईस केलेली काकडी ऍड करा टोमॅटो ऍड करा थोडं रंगबिरंगी डाएट बनवून द्या किंवा तीच भाजी बनवून तुम्ही पोळीमध्ये मिक्स करून त्याचं रोल करून देऊ शकता किंवा त्याचं पराठा करून तुम्ही देऊ शकता व्हेजिटेबल पुलाव करून देऊ शकता. तर आई म्हणते आता व्हेजिटेबल्स टाकल्या आता मुलं सगळं काढून काढून फेकतात तुम्ही त्याची प्युरी करून ग्रीन पालक पुलाव किंवा बीटरूट पुलाव किंवा बीटरूट पोळी असं पण करून मुलांना देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या शेप्समध्ये तुम्ही बनवून देऊ शकतात ज्या पद्धतीने मुलांना ते थोडं अट्रॅक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्ही म्हणतात की दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहे आय एम ऑल्सो वर्किंग सो प्री प्रिपरेशन्स करून ठेवायला काहीच हरकत नाही. जसं आपल्या घरात फ्रीज आहे ते फ्रीजचा पूर्णपणे वापर करा. जसं तुम्ही व्हेजिटेबल चॉपिंग करून ठेवू शकतात रात्रीची कापलेली भिंडी ती सकाळी फोडणी देऊन डब्याला दिली तर काही प्रॉब्लेम नाहीये. भिंडी इज फेवरेट फॉर किड्स. सो भिंडीची भाजी आणि पोळी आणि थोडेसे नट्स झालं तुमचं डायट बॅलेन्स तुमचं मुलांचं टिफिन बॅलेन्स. ठीक आहे. तुम्ही समजा व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहे ते कटलेटचं प्रिपेरेशन पण तुम्ही रात्री करून ठेवू शकतात. सो दॅट इज ओके की आपल्याला वाटतं तर फ्रीजमधलं खाऊन काढून कसं मुलांना द्यायचं ते काय तेवढं ताजं नसतं असं काही नसतं. तुम्ही थोडंसं चॉपिंग प्रिपरेशन करून ठेवू शकता थोडंसं पीठ मळून ठेवू शकतात ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि मुलांसाठी पण सगळं तुम्हाला संतुलित आहार भेटणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही ऍड ऑन एखादं फ्रूट पण मुलांना देऊ शकतात. सीझनमध्ये केळी इज बेस्ट टू हॅव. आता जसं फ्रूट्समध्ये तुम्ही ऍपल रेग्युलरली देऊ शकतात संत्री मोसंबी पण देऊ शकतात. डिपेंड्स आता तुमच्या मुलाला कोणतं फ्रूट रेझिस्ट होत आहे पण नक्की एक दोन फळ तरी ऍड करा ज्याच्याने मुलं खायला सुरुवात करेल आणि त्याच्या डब्याने इन्स्पायर होऊन त्याचे मुलं आणि त्याचे फ्रेंड्स पण खायला सुरुवात करतील.
0: आता आई वडील नवरा बायको आणि दोन मुलं
2: बरोबर
0: शाळेतली कॉलेजातली ह्यांचा दिवसभराचा डाएट कसा असावा सकाळपासून कशी सुरुवात व्हावी.
2: टू बी व्हेरी फ्रँक की प्रत्येकाची गरज वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाचं वयग्रुप वयग्रुप वेगवेगळं आहे. आता मुलांचं तेला तुपाचं प्रमाण थोडं जास्त गेलं तरी प्रॉब्लेम नाही. आई वडिलांचं वजन कसं त्या हिशोबाने आपण बघू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. जसं मुलांचा डबा आपण दिलाय तोच हेल्दी डबा आई वडिलांनी पण खाऊ शकतात ब्रेकफास्टला. ठीक आहे. म्हणजे अशी कितीतरी पेरेंट्स आहे वर्किंग पेरेंट्स आहे जे काहीच खाल्ल्याशिवाय कामाला जात आहे. ठीक आहे. सो मुलांच्या डब्यामध्ये आपल्याला कळतंय की हा पदार्थ अनहेल्दी आहे हे आपल्याचं फॉर एक्झाम्पल बटाटा वडा आपण दिला तर ते वन्स इन अ वीक खायला प्रॉब्लेम नाहीये. बट तुम्ही जेव्हा मेथीचा पराठा पालकचा परोठा बनवता तुम्ही स्वतः पण एक पराठा स्वतः ते बनवून तुम्ही खाऊ शकतात सोबत दही घेऊ शकतात. फ्रूट मुलांना देताय तर स्वतः पण एक फ्रूट खाऊन ऑफिसला जाऊ शकतात. सुरुवात दिनाची तुम्ही दुधापासून किंवा तुमचं ग्रीन टी ब्लॅक टी वयाच्या हिशोबाने तुम्ही ऍड करू शकतात. व्यायामाने सुरुवात करा. जसं ब्रश करायची सवय आहे तसं उठून 5 मिनिटाचा अनुलोम विलोम कपालभाती करायची पण सवय स्वतः पाडा आणि मुलांनाही करून घ्या. ठीक आहे. लंचमध्ये एक भाग धान्यांचा जसं पोळी भात किंवा भाकरीचा.
0: ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे.
2: सगळ्यात इम्पॉर्टंट मील आहे दिवसाचं. कारण जे मुली जेव्हा ब्रेकफास्ट खात नाही तुम्हाला दुपारपर्यंत खूप भूक लागून जाते आणि रात्रीभरचं आपण आपलं पोट रिकामं असतं म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. की उपासाला आपल्याला तोडायचं आहे आणि सकाळी उठून जी आपल्याला ऊर्जेची गरज आहे ते सगळे ऊर्जेची गरज आपल्याला ब्रेकफास्टमधनं प्रामुख्याने मिळणार आहे आणि आपलं ब्रेन पण त्याच्यामुळेच काम करणार आहे. जर तुम्ही उपाशीपोटी गेला ना तुमच्या कामामध्ये तुमच्या शिक्षणामध्ये पण तुमचं तेवढं लक्षात लागत नाही. ठीक आहे. सो ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. एक मिड मील फ्रूट असायला पाहिजे किंवा बिफोर ब्रेकफास्ट पण तुम्ही फ्रूट खाऊ शकता.
0: साधारण किती गॅप ब्रेकफास्टमध्ये आणि मिड मील मध्ये.
2: 2 तासाचं असेल तर उत्तम आहे. नाहीतर मग सकाळी उठून पहिले फ्रूट खाऊन
0: पोहे थोडेसेच खायचे.
2: नाही नाही मुरण मोठं ताट भरून नाही खायचं आपल्याला. सो फ्रूटचा हा एक प्लस पॉइंट. जेव्हा तुम्ही फ्रूट खाणार तुमचं अर्ध पोट भरून जाणार आहे. तुम्ही आपोआप पोहे कमी खाणार आहे. ठीक आहे. किंवा तो पालकचा पराठा पण 2-3 आपल्याला खाण्याची एका आणि त्याच्यासोबत दही घेतलं तर आपली पोट छान पद्धतीने भरतंय. ठीक आहे. सो फ्रूट इज इम्पॉर्टंट. स्टार्ट युअर डे ऑर युअर फर्स्ट मील विथ द फ्रूट अँड देन विथ द ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लंचमध्ये एक भाग तुमचा धान्यांचा पाहिजे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रोटीन आहे की नाही. आता जेवढ्या वर्किंग लेडीज आहे त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा मेनू प्लॅनिंग करतायत सगळ्यात पहिले प्रोटीनचा विचार करा की तुमच्या ताटामध्ये प्रोटीन आहे की नाही. डाळी कडधान्य आहे की नाही, नॉनव्हेज आहे की नाही, मग अंडा आहे की नाही, किंवा पनीर आहे की नाही. हे पाच घटकांमधनं काहीतरी एक पदार्थ तुमच्या डायटमध्ये एक वाटी म्हणजे जे टेनिस बॉलची साईजची वाटी आहे तेवढं ते पदार्थ पाहिजे. आता नॉनव्हेज खाणारे पण एवढे माझ्याकडे येतात, मग मी तो नॉनव्हेज खातो तरी आमचं प्रोटीन पूर्ण होत नाही, आमचं मसल बिल्ड होत नाही. म्हटलं विचारते की किती प्रोटीन आणताय, म्हणजे 200 ग्राम. चार लोकांमध्ये 200 ग्राम प्रोटीन म्हणजे किती झालं, 50 ग्राम. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कशी पूर्ण होणार आहे, ते तुम्हाला कमीत कमी 150 ग्राम खाल्ल्यानंतर ती प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होणार. सो रस्सा रस्सा नाही खायचंय, नावापुरतं नाही खायचंय, ते पीस तुमचं जायला पाहिजे. किंवा कडधान्य हे तुमचं मीडियम कन्सिस्टन्सीची असेल तर अर्धी ते पाऊण वाटी खायला काही प्रॉब्लेम नाहीये. पातळ वरण आमटी आहे तर ते एक वाटीभर खायला काहीच हरकत नाहीये. तेवढ्याच प्रमाणात भाजी आणि सॅलड तुमच्या ताटात ऍड करा. आता छान हिवाळा सुरू होणार आहे, सगळ्या हिरव्या पालेभाज्या सुरू होणार आहे, सगळ्या पापड्या सुरू होणार आहेत, तर ते सगळ्या पापड्या आपल्या डाएटमध्ये नक्की ऍड करा. त्याच्याने फायबरचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं, आपल्या फायबरच्या गरजेचा पूर्ण होतात. ऍड ऑन अजून चांगलं हेल्दी व्हायचं असेल तर थोडंसं दही ऍड करा किंवा ताक पण ऍड करू शकता. जसं लंच आहे तुम्ही तसंच डिनर पण मॅनेज करू शकता. सो थोडं थोडं थोडं सगळं खायचंय, फक्त पोळी, फक्त भात, फक्त खिचडी असं नाही करायचं आहे. डिनर शुड बी लाईट बट सगळ्या कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये पाहिजे. इदर पोळी और इदर राईस दोन्ही नाही पाहिजे, ठीक आहे. मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण नाही वाढणार. सोबत प्रोटीन, सॅलेड, भाजी हे आपल्या ताटात पाहिजेच. संध्याकाळी कुरकुरती भूक लागते, दॅट्स द इम्पॉर्टंट मील जेव्हा सगळ्यात आपल्याला जास्त चमचमीत खायला आवडतं. बाहेर गेले मित्रांसोबत चला चहा पिऊ आणि चहासोबत चला एखादा वडापाव किंवा समोसा पण खाऊ. पण हे ग्रॅज्युअली कमी करता येतं. आठवड्यातनं चारदा खाता येतं, दोनदा आणा. त्याला काही हेल्दी मीलने रिप्लेस करा. जसं तुम्ही शेंगदाणे फुटाणे खाऊ शकतात, स्वतः घरून एक फ्रूट कॅरी करू शकतात, डेस्कला तुम्ही नट्स ठेवू शकता ज्याच्याने तुमची ती क्रेविंग्स कमी होणार, ठीक आहे. आणि मेन तर आहे पाण्याचं बॅलन्स किती ठेवतायत, ठीक आहे. आता वर्किंग मेन्स असो की ते तहान लागली, आय एम सॉरी टू से, की तहान लागल्यावरती स्मोक करतात किंवा चहा प्यायला जातात, त्याच्याने तुमची भूक कमी होते आणि मग ऍसिड रिफ्लेक्सेस, ऍसिडिटीच्या प्रॉब्लेम्स खूप वाढतात आणि मग गट हेल्थ खराब होतं आणि मग आजारांना इन्व्हिटेशन होतं. सो आपली बॉडीचं ऐका, आपली ऊर्जेची गरज किती आहे, आपल्या पाण्याच्या गरजेस किती आहे, तेवढ्या प्रमाणात तुमचा आहार आणि पाणी हे दोन्ही बॅलन्स्ड पाहिजे, ठीक आहे. होप हे तुमचं दिनाचं तुम्हाला एक शॉर्ट अनालिसिस मिळालं असेल.
0: डिनर
2: सेम एज लंच, म्हणजे थोडं प्रमाणात मी बोलले ना की एक पोर्शन धान्याचा, मग तो पोळी असो किंवा भात असो, एक पोर्शन प्रोटीनचा, एक पोर्शन तुमचा व्हेजिटेबलचा आणि एक पोर्शन सॅलेडचा. म्हणजे अर्धी ताट तुमची भाज्यांनी भरलेली आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा, एक प्रोटीन आहे की नाही हे नक्की बघा.
0: आणि रात्रीचं जेवण ते जे म्हणतात आजकाल सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे,
2: प्रॅक्टिकली प्रत्येकाला पॉसिबल नसतं ते, ठीक आहे. जे ऑफिस गोईंग आहेत ते घरीच 6-7 वाजता येतात, मग ते कसं करणार, ते काही उपाशी झोपणार आहे का, नाही. जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं लवकर जेवणाचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या आणि जेवणाच्या मध्ये 1-1.5 तासाचा गॅप असू द्या. जेवण करून लगेच झोपू नका, ठीक आहे. जसं मी प्री प्रिपरेशन बद्दल बोलले तसं तुम्ही डिनरचं पण प्री प्रिपरेशन करून ठेवू शकता तुम्ही वर्किंग आहात तर, ठीक आहे. मग त्याला फक्त भाजीला फोडणी देऊन आणि कुकर लावून डाळ बनवण्यात काही 1/2 तासात सगळं स्वयंपाक होतो, ठीक आहे.
0: आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या बोलण्यावरनं एक आलं की थोडक्यात आपल्या डाएटमध्ये प्रोटीन खूप कमी आहे.
2: बरोबर, अगदी बरोबर. हो
0: आजी,
2: हो नक्कीच नक्कीच. आणि त्याला गुड प्रोटीन, लीन प्रोटीन असं पण म्हणतात आजकाल. लीन प्रोटीन ऐकलं असेल तुम्ही. आणि प्रोटीनमध्ये दोन असतात की एक असतं लो क्वालिटी प्रोटीन असतं, एक असतं हाय क्वालिटी प्रोटीन. जेवढ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्यांना हाय क्वालिटी म्हटलं जातं आणि जेवढे व्हेजिटेरियन आहे त्याला लो क्वालिटी. त्याचं कारण सांगते. आपल्या बॉडीमध्ये 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स म्हणजे एका प्रकारचे प्रोटीन जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात. 11 अमायनो ऍसिड्स आपली बॉडी स्वतः बनवते आणि 9 जे आपल्याला बाहेरनं घ्यावे लागतात. तर जेवढे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ऑलमोस्ट असतात. पण जेव्हा आपण व्हेजिटेरियन असतो तर एका धान्यामध्ये किंवा एका कडधान्यामध्ये एखादी गोष्ट प्रोटीनची कमी असते. आता जे आपले धान्य असतात त्याच्यातही प्रोटीन आहे, जसं पोळी आहे किंवा भात आहे. भातमध्ये जे प्रोटीन कमी आहे ते डाळीतनं आपल्याला कम्प्लीट होते. सो वरण भात इज अ एक्सिलंट कॉम्बिनेशन ऑफ ऑल द इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. सो बॅलन्समध्ये खाणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याने आपल्या प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते.
0: आणि सगळ्यात महत्वाचं, फॉरेनमध्ये डाएट म्हणजे एखादं फूड
1: की हे चिया सीड चांगलं. मग लगेच आपले इथले लोक पण ते चिया सीड मध्ये खूप महाग असतं, मग काही किंवा ते परवडत नाही. मग असंही म्हटलं जातं की तुमच्या एरियामध्ये जे पिकतं
2: बरोबर,
1: जे तुम्ही वर्षानुवर्षे पिढी जात खाता तेच तुमचं डाएट असलं पाहिजे.
2: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: म्हणजे हे किवी फ्रूट,
2: अवाकाडो, ब्रेड टोस्ट, पीनट बटर, हे सगळं आपलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यापेक्षा शेंगदाणे गोळ खाल्लेलं आपलं अंगी जास्त लागणार आहे, आणि टोस्ट खाल्ल्यापेक्षा ते शिळी पोळीचं चुरा करून खाल्लेला बेटर राहील माझ्या हिशोबाने.
1: आणि ते ऍपल सायडर व्हिनेगर,
2: ऍपल सायडर व्हिनेगर हे सगळं तुमचे एक म्हणता ना सपोर्टिंग रोल्स आहेत. त्याच्यावरती तुमचं कम्प्लीट डाएट नाही होऊ शकत तुमच्या. आता काही काही लोकांना सूट होतं, काही काही लोकांना नाही होत. सो अगर तुमचं तुम्ही ट्रायल एरर करू शकता. सी जे काही नवीन येत आहे ते ट्राय करायला प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम कुठे जेव्हा तुम्ही प्रमाणाच्या बाहेर ते घेतात. आता चिया सीडचं इंडियन व्हर्जन म्हटलं की सब्जा आहे, ठीक आहे. दोघांची न्यूट्रिटिव्ह प्रॉपर्टी प्लस मायनस आहे, दोघांचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. अफोर्ड करू शकतात तर तुम्ही चिया सीड्स पण घ्यायला कमी प्रमाणात हरकत नाही आहे. सब्जा पण तुम्ही रेग्युलर, आता थंडी आहे तर थंडीमध्ये सब्जा खायला पाहिजे का, वातावरण त्याचं थंड आहे. वेरस चिया सीड्सचं थोडंसं गरम असतं, सो त्यावेळेला तुम्ही चिया सीड्स घेऊ शकतात. आणि अजून तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर म्हणाले किंवा असं समजा किनोवा आहे, सो किनोवा इज हाय ऑन फायबर, पण मग ते तुम्हाला सूट होतंय का, प्रत्येकाला आवडतंय का, आपल्याला त्याच्यापेक्षा सकाळी पोहे खाल्लेले जास्त आवडतात. तुमचं पॅलेट काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. तर
1: अच्छा, आणि वेट लॉस करताना कॅलरी डेफिशियंट ठेवायला पाहिजे,
2: हो,
1: तर तो किती ठेवायला पाहिजे.
2: समजा आता एका यंग माणसाची जसं मी बोलले की 1800 कॅलरीजची गरज आहे साधारण, पण जो ऑलरेडी 2500 ते 3000 खातोय. जेव्हा माझ्याकडे पेशंट आलं की मैले मी डायट रिकॉल घेते की ते किती दिवसभरातनं खाताय, त्याचं समजा 3000 कॅलरीज तो आता सध्या खातं पण गरज आहे 1800 ची, तर आपण त्याला ग्रॅज्युअली कॅलरी डेफिशियंट करतो. म्हणजे 3000 वरून आपण त्याचे 500 कॅलरीज कमी करून त्याला 2500 कॅलरीज वरती पहिले आणतो, आणि ग्रॅज्युअली पुढे जाऊन जाऊन ते 1800 कॅलरीज वरती आणतो. जसं हा कॅलरी डेफिशियंट होईल,
1: ते 1800 पेक्षा कमी नाही करायचे,
2: करू शकतात ना, कारण जर वेट जास्त आहे 500 अजून कमी करू शकतो. 1200 खाली कधीच नाही जायचं, ठीक आहे. म्हणजे 800 कॅलरीजचं डायट, 1000 कॅलरीजचं डायट हे युट्यूबवरती खूप फेमस आहे, पण तुम्ही जेव्हा हे बघणार तर त्याच्यासोबत तुमचे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सोडून होणार आहे, तुमचं हेअरफॉल होणार आहे, तुमची स्किल डन होणार आहे, तुमचं पूर्ण.
1: आता मला एक सांग, 1200 कॅलरीजचं हेल्दी डायट तू काय रेकमेंड करशील
2: आता?
1: म्हणजे थोडक्यात 600 कॅलरीजचे दोन फूड्स.
2: सी जे प्रपोर्शन आहे, तुम्ही तुमच्या आहारातले समजा पोळी भात किंवा भाकरी आहे, तुम्ही जर दोन खाता तर त्याच्या तुम्ही 1/4 किंवा 1/2 आणू शकता. प्रोटीनचं रिक्वायरमेंट आहे की नाही पहिले ते बघा, तर ते पूर्ण करा. सकाळ आणि संध्याकाळमध्ये दोन पोर्शन प्रोटीनचे ऍड करा, जेवढे मी एक्झाम्पल्स दिले. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये पण फ्रूट आणि व्हेजिटेबल्सचं इंटेक ऍड करा. दिवसातनं 2 वेळा दूध ऍड करा किंवा अंडं ऍड करा. इव्हनिंग स्नॅक्स ठेवा, फ्रूट्स दिवसातनं 2 घ्या. 1/2 किलो भाजी खातोय की नाही आपण दिवसातनं तेवढी गरज आहे.
1: 1/2 किलो,
2: 1/2 किलो पण तेवढी होते का, म्हणजे फ्रूट्स मिळू ना. सो तुम्ही लंचमध्ये आणि डिनरमध्ये साधारण 75 ते 100 ग्राम भाजी, रॉ भाजी तेवढी जायला पाहिजे. दिवसातनं 2 फ्रूट्स खायला पाहिजे 100-100 ग्रामचे, राईट. आणि सॅलड्स खाल्ले की तुमचे 500 ग्रामची व्हेजिटेबलची रिक्वायरमेंट पूर्ण होते. अशा पद्धतीने एक साधारण 1200 कॅलरीजचा प्लॅन आपण बघू शकतो.
1: वा, अशा रीतीने 1/2 तास पूर्ण झाला.
2: ओके,
1: आपण डिसीजेस, डाएट आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरवेट साठी जे आहे ते सुद्धा कव्हर केलंय. म्हणजे थोडक्यात आपण ज्या एरियात राहतो तिथलंच डाएट खाल्लं पाहिजे, जे आपण पिढी जात खात आलो त्याला तेवढंच
2: डाएट
1: खायला पाहिजे. तुम्ही व्हेज असो नॉन व्हेज असो, आणि फॅट डाएट मध्ये वाहून जायचं नाही.
2: अजिबात नाही, अजिबात नाही.
1: मंडळी घरचं खा, कधी कधी बाहेर जा. आजकाल असं वेळ लागलं की आठवड्यातनं 2 वेळेस तुम्ही बाहेर जाताय, विचार करा. आता पेपरमध्ये आलं होतं की काहीतरी 70-80% पनीर डुप्लिकेट आहे मार्केटमध्ये. मोठमोठ्या हॉटेल्सच्या ब्रँडमध्ये डुप्लिकेट पनीर आहे, खवा डुप्लिकेट येतोय. हे सगळं माहीत असून आपण काय होतं खायला, तर थोडंसं खातो पण ते हळू सळू सवय लागते.
2: तुम्ही जसं बोलले ना की आपण आठवड्यातनं 2 खातोय, ऍक्च्युली उलट झालंय की आपण कधीतरी घरी खातोय, मॅक्सिमम बाहेर खातोय असं झालंय.
1: मंडळी थोडक्यात औषध खाण्यापेक्षा जेवण औषध म्हणून खा.
2: नक्कीच.
1: थँक्यू रिष्टी.
2: थँक्यू सो मच सर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सगळ्या प्रेक्षकांना माझा धन्यवाद मला छान पद्धतीने ऐकल्याबद्दल.
1: राम राम मंडळी, भेटूया.

सुरू होत आहे कार्यक्रम हमराज। 1956 अगोदरच्या काही गाण्यांना आज सुद्धा आपण आठवणार आहोत। सभ्य भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात असणारी अभिनेत्री नर्गिस दत्त सुरुवातीला श्रोत्यांना भेटत आहे। लग्नानंतर अभिनय सोडल्यामुळे त्यांचा चरित्र भूमिकांचा प्रवास सुरू होऊ शकला नाही। ऐकूया नर्गिस दत्त 1 जून 1929 ते 3 मे 1981।

गायक आणि अभिनेते असित बरन, गीतकार पंडित भूषण आणि संगीतकार पंकज मलिक यांचं 1949 मंजूर नावाच्या चित्रपटातलं गाणं गात आहेत. बंगाली गायकांच्या हिंदी भाषेतले शब्दोच्चार गीताला अधिक प्रेमळपणा देत आले आहेत. गाण्याचे शब्द आहेत, हृदय में फूल रहे हे फूल, मन अंगन में फूल रहे हे फूल.

गीतकार अजीज कश्मीरी आणि संगीतकार विनोद पुढचं ड्युएट ऐकवत आहेत. 1951 मधल्या सब्ज बाग नावाच्या सिनेमासाठी आवाज मोहम्मद रफी आणि आशा भोसलेंचा आहे. अदबशीर शैलीतली शरारत या गाण्यात नवीन रंग घेऊन येते. गाण्याचे शब्द आहेत, अपनी तस्वीर से कह दो हमें देखा न करे,

आजादी की राह पर आणि स्वतंत्रता के पथ पर या दोन नावांनी प्रदर्शित झालेला 1948 चा चित्रपट हा बंडखोर गीतकार साहिर लुधियानवींचा प्रथम चित्रपट मानला जातो. यातलं संगीतकार जी डी कपूर यांचं गाणं बहादूर सोराबजी नानजी हे विसरले गेलेले गायक ऐकवत आहेत. गाण्याचे शब्द आहेत, बदल रही है जिंदगी, बदल रही है जिंदगी.

विनय कंटक हे बँजो म्हणजे बुलबुल तरंग या वाद्यावर कुंदनलाल सैगल यांचं गाणं सादर करत आहेत. मजरूह सुलतानपुरींचे शब्द नौशाद अलींनी 1946 शहाजहा चित्रपटात संगीतबद्ध केले आहेत. वाद्यातली खनक या इन्स्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये भावनिक तीव्रता आणते. गाण्याचे शब्द आहेत, गम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये ना जाना. आता भेट पुढच्या भागात याच वेळी, तोपर्यंत नमस्कार.